ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया देवी अथर्वशीर्ष. देवी अथर्वशीर्षाचं पठण केलं आहे वसुमती फडके आणि सुलभा फडके यांनी.

श्रोते हो आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आज विनायक चतुर्थी आहे। अमृतकाळ सकाळी 6:34 आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांचं विशेष महत्व आहे। हिंदू धर्मात मानवी देहावर जन्मापूर्वी आणि जन्मानंतरच्या निरनिराळ्या अवस्थेमध्ये 16 संस्कार सांगितले आहेत। ते 16 संस्कार कुठले ते जाणून घेऊयात। पहिला आहे गर्भाधान विधी, दुसरा पुंसवन, तिसरा सिम्मतोन्नयन, चौथा विष्णू बली, पाचवा जातकर्म, सहावा संस्कार आहे नामकरण, सातवा निष्क्रमण, आठवा अन्नप्राशन, नववा चुडाकर्म, दहावा संस्कार आहे उपनयन, अकरावा संस्कार आहे महानामनी, बारावा महाव्रत, तेरावा उपनिषद व्रत, चौदावा गोदान, पंधरावा समावर्तन आणि सोळावा विवाह संस्कार। संहिता, ब्राह्मण ग्रंथ, श्रोतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, निबंधग्रंथ, प्रकरण ग्रंथ, प्रयोग ग्रंथ या सर्वांची या संस्कारांना मान्यता आणि सहमती आहे। वैदिक परंपरेप्रमाणे हे संस्कार गर्भाधानापासून सुरू होतात आणि विवाह संस्कारापाशी येऊन संपतात। या संदर्भातला एक श्लोक आहे, तो असा आहे, गर्भाधानो पुसंवन सिम्मंतो वैष्णवो बलिही जातकम नाम निष्क्रामोन्न प्राशनम चोल कर्मच उपनीती महानामनी महाव्रतमनुत्तमम उपनिषच्च गोदानम समावर्तनमेवच विवाहश्चेति संस्कारः षोडशैताः प्रकीर्तिताः। हे 16 संस्कार म्हणजे नुसतंच कर्मकांड नसून त्याला अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अधिष्ठान आहे। या 16 संस्कारांचा उद्देश मानवी जीवनाला अधिकाधिक उत्तमोत्तम पैलू पाडणं हा आहे। संस्कार हे मनाची ठेवण एका विवक्षित प्रकाराची बनवण्यासाठी सहाय्य करतात। मनाची ठेवण आणि ध्येयरूप उद्दिष्ट यात मानसशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत घनिष्ठ संबंध आहे। प्रत्येक व्यक्ती या 16 संस्कारांनी युक्त करून संपूर्ण समाज हा उन्नत अवस्थेत नेणं हे या संस्कारांचं उद्दिष्ट आहे। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

दुर्गेचं चौथं रूप आहे कुष्मांडा. सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीने आपल्या स्मितहास्यानी ब्रह्मांडाची रचना केली असं म्हणतात, आणि म्हणूनच ती सृष्टीची आद्य शक्ती आहे. या देवीचा निवास सूर्यमंडळात असतो, त्यामुळे ही देवी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. ही अष्टभुजा देवी आहे. तिच्या हातामध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा, आणि आठव्या हातामध्ये जपमाळा आहे.

आता ऐकूया यशवंत देव यांचं संगीत असलेली शांता शेळके यांची गीतरचना. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 14 ऑक्टोबर. परमात्म्याचं प्रियत्व आलं की जनप्रियत्व येतं. परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असं काही माणसांना वाटतं, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावं अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचं सामर्थ्य आपल्याला आलं तर परमात्मा कदाचित ती देईलही. लहानाच्या हातात तरवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपलं ऐकावं असं तुम्हाला वाटतं, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असंही म्हणता. तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा, त्याचं प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा, म्हणजे कोणीही वाईट दिसणार नाही. लहान मुली भावलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात, त्यांना ठाऊक असतं की ती निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपलं नातं भगवंताशी ठेवा. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार. आपण सात्विक कृत्य करतो पण त्याचा अभिमान बाळगतो. सात्विक कृत्य चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्त इष्टांना मदत केली आणि आप्त इष्ट म्हणू लागले की यात याने काय केलं? परमात्म्याने त्याला दिलं म्हणून त्याने मदत केली, हे ऐकून मला वाईट वाटतं. इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिलं असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो. परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिलं हीच सत्यस्थिती असताना मला वाईट वाटण्याचं कारण काय? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

देवी सप्तशती पाठासहित देवी आराधनेचा कार्यक्रम देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका संपूर्ण नवरात्रीत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। वेदनेने तळमळणाऱ्या आपल्या बायकोला पाहून नारायणदास गलबलून गेला। एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदा व्यंजक बोललो, ह्याचं शासन बायकोला का? ह्या विचाराने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला। तो स्वामींचं स्मरण करत पुन्हा बोलू लागला, स्वामी, झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु माझ्या ह्या अश्राप बायकोची सुटका करा। नारायणदासाने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला, आपले दोन्ही हात पुढे पसरले, डोळे मिटले। इतक्यात त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले। स्वामी यतिवेशात साक्षात प्रकट झाले होते। ते तेज पाहून नारायणदास चमकलाच। स्वामी नारायणदासाला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्छील ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी कसं ओळखलं ह्याचं नारायणदासाला आश्चर्य वाटलं। तेव्हा नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले, क्षमा मागितली, म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा, अशी चूक पुन्हा होणार नाही, परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून वाचवा, तिची सुटका करा, मी काय उपाय करू तेवढं कृपा करून सांगा। स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि हजार ब्राह्मणांना भोजन घाल। एवढं म्हणून स्वामी अदृश्य झाले। सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूत झाली, तिला मुलगा झाला। मुलगा 5-6 महिन्यांचा झाला तेव्हा बायको नारायणदासाला म्हणाली, नवस फेडायचा आहे ना? बायकोचं हे प्रेम भारलं बोलणं त्याला कळलं नाही। तो एकदम संतापला, वेड्यासारखं करू लागला। नवस फेडायचं खरं तर तो विसरला होता। आठवण करून दिल्यावरही लगेच तयारीला लागायचं सोडून तो वेडंवाकडं बोलू लागला। स्वामींविषयी पुन्हा निंदा व्यंजक बोलू लागला। तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणलं। स्वामी नारायणदासाला पाहता क्षणी गरजले, काय रे, माजलास काय? कृतघ्नपणाचं प्रायश्चित्त हवं का? स्वामी एवढं बोलले आणि उठून गेले। तो अपशकून होता। त्यावेळी नारायणदास आजारी पडला। 4-5 महिने झाले। त्याला त्याची चूक लक्षात आली। सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागले। स्वामी दयाघन होते। त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती। 4-5 महिन्यांनंतर नारायणदास बरा झाला। त्याने रुद्राभिषेक केला, हजार ब्राह्मणांना जेवू घातलं। स्वामींची करुणा भाकली आणि तो पुन्हा बीडला परतला। परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता। इतका की निघताना स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला शाश्वत सत्य सांगतो, फक्त संतांच्याच सहवासात राहा। त्या सहवासात जेवढा आनंद आणि समाधान भरलेलं आहे, तेवढं समाधान तुम्हाला त्रिखंडात कुठे मिळणार नाही। कारण निर्गुण निराकार भगवंत संतांच्या रूपाने प्रकट झालेला असतो। समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोते हो, आता ऐकूया पारंपरिक भक्तिरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 6 आणि अध्याय क्रमांक 7। सुरुवातीला या अध्यायाचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रीदेवी महात्म्य अध्याय सहा महासरस्वती आख्याने धूम्रलोचन वध। श्री गणेशाय नमः। सुरथ राजाला मेधा ऋषी पुढील कथाभाग सांगू लागले की मग मार्कंडेय महर्षी आपल्या शिष्यांना पुढे सांगत होते की शौनकादी ऋषी मुनींना सूत महर्षी म्हणाले, या आधी तुम्हाला मी सांगितलेल्या त्या कथेचं सिंहावलोकन करून मग मी आता सांगणार असलेल्या पुढील कथेकडे लक्ष ठेवून बसावं। देवीने दिलेलं उत्तर ऐकून तो दूत शुंभनिशुंभांकडे परतला आणि त्याने तिचा तो निरोप जसाच्या तसा शुंभाला निवेदन केला। तो ऐकताच शुंभ एकदम चिडला। धूम्रलोचन नावाच्या त्याच्या सेनापतीला त्याने हुकूम दिला की असाच जाऊन त्या स्त्री

पण केवळ हुंकार करून देवीने त्याला जाळून राख करून टाकलं। त्याचं सारं सैन्य देवीवर चालून आलं आणि लढू लागलं, पण देवी आणि तिचा सिंह यांनी त्या सर्व सैन्याचा विनाश करून टाकला। ही बातमी शुंभनशुंभांपर्यंत पोहोचताच ते अतिशय चिडले। चंड आणि मुंड या नावांचे दोन राक्षस वीर होते, त्यांना शुंभाने हुकूम दिला, जा आणि तिला फरफटत इथे आणा, ते शक्य झालं नाही तर तिला आणि तिच्या सिंहाला ठार मारा, आणि तसं झालं तरी तिला मेलेल्या अवस्थेत इथे घेऊन या। जिने धूम्रलोचनाला ठार केलं ती कशी आहे हे तरी पाहिन, हे केलं तर तुम्हाला भरपूर बक्षीस देईन। ओम श्री देव्यै नमः।

श्री देवी महात्म्य अध्याय 7 चंड मुंड यांचा वध। सुरथ राजाला मेधा ऋषी सांगत होते, हे राजा, तुला आता मी या जगाची जननी असलेल्या देवीची कथा पुढे सांगणार आहे, ती तू एकाग्र चित्ताने ऐक। पूर्वी मार्कंडेय ऋषींनी हीच कथा त्यांच्या शिष्यांना सांगितली होती आणि शौनक आदि ऋषीमुनींना हाच कथाभाग पुढे सांगताना सूत महर्षी म्हणाले, या आधी सांगितल्याप्रमाणे शुंभनिशुंभ यांनी पाठवल्यानुसार चंड आणि मुंड हे देवीवर चालून गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर लाखो राक्षसांचं सैन्य होतं। त्या सैन्यापैकी काही जण मोठ्याने गर्जना करीत होते, तर काही जण आकाशमार्गाने उड्डाण करत थेट हिमालयावर जाऊन उतरले। तिथेच ती देवी सिंहावर बसून हसत होती। तिला 8 हात होते आणि त्या हातांमध्ये अनेक तऱ्हेची शस्त्रास्त्र होती। तिच्यावर चंड मुंड या दोघांनीही शस्त्रास्त्रांचा मारा केला, तेव्हा देवी अतिशय संतापली। त्यावेळी तिच्या कपाळामधून भयंकर काळी कभिन्न आणि क्रूर अशा स्वरूपाची काली ही देवी निर्माण झाली। तिचा चेहरा इतका भयानक होता की तिच्याकडे पाहवत नव्हतं। तिच्या गळ्यात माणसांच्या कापून काढलेल्या मुंडक्यांच्या माळा घातलेल्या होत्या आणि तिने वाघाचं कातडं नेसलेलं होतं। तिचे डोळे लाल भडक होते आणि तशीच लाल रंगाची तिची जीभ लांब बाहेर काढलेली होती आणि ती जीभ लवलवत होती। तिची अंगकाठी शिडशिडीत असून आवाज मेघगर्जनेसारखा गडगडाटी होता। अशी ती काली देवी राक्षसांच्या त्या महाप्रचंड सेनेत एकदम मुसंडी करून घुसली। अनेक हत्ती घोडे यासह असंख्य वीर राक्षसांना तिने आपल्या अक्राळ विक्राळ अशा तोंडात वेगावेगाने टाकलं। शेवटी चंड आणि मुंड यांची मुंडकी आपल्या हातातल्या तलवारीने तोडून ती दोन्ही मुंडकी आपल्या हातात घेऊन ती काली देवीजवळ आली। त्यावेळी देवी कालीला म्हणाली, तू चंड आणि मुंड यांची डोकी तोडून आणली असल्यामुळे आतापासून तुझं चामुंडा असं नाव सुप्रसिद्ध होईल। तसंच तू योगाची अधिकारी होशील, पुष्कळ लोक तुझी उपासना करतील। चंड मुंड यांचा वध केल्याची ही वर्णन कथा जो वाचेल आणि नम्रभावाने देवीचं स्मरण करेल, त्या माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तसंच त्याची सर्व संकटेही ती देवी निवारील। ओम श्री देव्यै नमः।

0: आता ऐकूया श्री कुंजिका स्तोत्र. पठण केलं आहे वसुमती फडके यांनी.
1: अथ कुंजिका स्तोत्रम. ओम अस्य श्री कुंजिका स्तोत्र मंत्रस्य सदाशिव ऋषी

श्रोते हो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकला. पारायण पद्धतीने आज श्री देवी महात्म्य या पोथीमधल्या अध्याय 6 आणि अध्याय 7 याचं श्रवण केलं. या पोथीचं वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरात ऐकूयात जगदंबेची स्तुती।

श्रोते हो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 92वा श्लोक आपण पाहणार आहोत. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. हरी तिष्ठ तू तोषला नाम दोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. आपण बघू, मनोबोधामध्ये नामाचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे. सर्व ठिकाणी नाममहात्म्य सांगितलेलं आहे. इथे देखील ते म्हणत आहेत अति आदरे. पुन्हा अति आदरे शब्द आलेला आहे बघा. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. आपण जर नाम घोष अत्यंत आदराने केला, अंतःकरणपूर्वक केला, तर काय होतं, सगळे दोष दूर जातील. प्रत्येकाच्यामध्ये दोष पुष्कळ आहेत, किंबहुना दोषच जास्ती आहेत, गुण कमी आहेत, पण त्याचं भान सामान्य माणसाला नसतं. उलट जे थोडेफार गुण असतात त्याचाच एक अहंकार असतो, आणि तो परमार्थ करायला लागला, अंतर्मुखून पाहायला लागला की हळूहळू लक्षात येतं की आपल्यात दोष फार आहेत, ते काढायला पाहिजेत. कारण मन अत्यंत निर्मळ झाल्याशिवाय भगवत दर्शन होणार नाही आहे. त्यामुळे ते दोष आहेत ते दूर घालवण्यासाठी नामसाधन हे फार महत्त्वाचं आहे असं समर्थ सांगतात. आणि सर्वही दोष असा अर्थ जन्मजन्मात जे काही दोष झाले असतील ते सगळे जातील. कारण हा एकच जन्म माणसाचा नाही आहे, अनेक जन्म वाट चालत आलेला आहे, अनेक योनीतून फिरत आलेला आहे. पण हा नरजन्म जो मिळालेला आहे त्याचा जर आपण उपयोग करून घ्यायचा ठरवला, आणि आपण आत्तापर्यंत केलेली जे काही दोष आहेत, पापं आहेत, ती सर्व जर आपण साधनेने नाहीशी केली, नष्ट केली, निदान पुष्कळ कमी केली, तर आपला हा राघवा पंथ, राघवाकडे जाण्याचा हा पंथ आपल्याला मोकळा होईल, आणि केव्हा ना केव्हा तरी आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकू. ध्येय आहे आत्मदर्शन, भगवत दर्शन.

जे मग साधक ऐसा असं साधकाच्या त्या समासामध्ये सुरुवातीलाच समर्थाने सांगितलं आहे. अवगुणांचा संपूर्ण त्याग करायला पाहिजे, पण त्यासाठी अवगुण कळले पाहिजेत. आपण अवगुणांनाच काही वेळा गुण आहेत असं समजतो, इथं फार मोठा धोका असतो. थोडेसे गुण ते आपण मोठे करून सांगतो आणि आपले दोष झाकून ठेवतो. त्याच्याबरोबर उलट व्हायला पाहिजे, आपले दोष आपल्या लक्षात आले पाहिजेत, सहजगत्या बोललेही गेले पाहिजेत आणि ते काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, अति आदरे सर्वही नामघोषे गिरीकंदरी जायजे. दूर म्हणजे अगदी लांब, गिरीकंदरात डोंगरदऱ्यात तितका लांब जाऊ देतो. जायजे दूरी दोषे, सगळे दोष पळून जातील आणि तसे जायला पाहिजेत. आणखी काय होईल पुढे, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे. हरी तोषला, भगवंत संतुष्ट झाले कशाने, नाम तोषे. तुम्ही त्याचं स्मरण करताय ना, कृतज्ञतापूर्वक स्मरण करताय ना, ते महत्त्वाचं आहे. नुसतं मेकॅनिकली यांत्रिक पद्धतीनं रामराम म्हणून होणार नाही आहे, त्याला शरणागत होऊन त्याच्याबद्दल अंतःकरणात भाव ठेवून जर नाम घेत असलात तर त्या नामाने भगवंत संतुष्ट होतो. भगवंताला किती दागिने घातले, बर्जरी वस्त्र घातली आणि काय काय त्याला वाहिलं म्हणजे तो संतुष्ट होतो, अशी जर कुणाची कल्पना असेल तो भ्रम आहे. ते घाला तुम्ही भक्तीमध्ये, नवविधा भक्तीमध्ये ते येतं. देवालय सजवा, शृंगारा, चांगलं काय काय करा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की ह्या सगळ्यापेक्षासुद्धा तुम्ही तुमचं अंतःकरण त्याला देता का, देह मनबुद्धीनं तुम्ही त्याला शरणागत होता का. तसं जर असेल तरच भगवंताची कृपा होते, तो संतुष्ट होतो. आणि आपल्याला जर काही पाहिजे असेल तर भगवंतांनी संतोष पावावं, त्याची आपल्यावर कृपा व्हावी ही आपली इच्छा असते. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की देवाला काय आवडतं, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांच्या दासबोधातले काही काही चरण इतके सुंदर आहेत की ते तोंडावर ठेवावेत, म्हणत जावे, आपल्यालाच त्याच्यापासून बोध होत जातो. देवाची इच्छाही आपल्याला समजली पाहिजे, काय पाहिजे ते त्याप्रमाणे करायला पाहिजे. असं जर झालं, त्या नामघोषाने नामतोषाने तो जो संतुष्ट झाला, मग काय करतो, हरी तिष्ठ तू आपल्या पाठीशी उभा असतो. जिथं नाम तिथं भगवंत, जसं म्हटलं आहे, मद्भक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. माझा भक्त ज्या ठिकाणी माझं गुणवर्णन माझं नामगान करतो त्याथं मी असतो. कुठं आहे भगवंत? भक्त कुठं आहे बघा, भक्ताच्या जवळ भगवंत आहे. सगळीकडे तो भरलेला आहे, पण तरी देखील जिथं कुठं त्याचा भक्त आहे तिथं भगवंत आवडतो. कारण भगवद्गीते ते भगवंत म्हणतात, तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे, इतकी आम्ही एकरूप आहोत. पण त्याला मात्र आपल्याला फक्त भक्त व्हायला पाहिजे. आयुष्यात आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर भक्ती मोठं साधन आहे. बाकीचे मार्ग आहेत, योगाचा आहे, ज्ञानाचा आहे, सगळे मार्ग आहेत, परंतु भक्ती ही फार महत्त्वाची आहे, ती भगवंताला आवडते. मग तुम्ही त्याला काही पत्र पुष्प फलं काही अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिप्रतम असणामी प्रयतात्मना, असं भगवद्गीता म्हणते. माझा भक्त मला जे काय पान फूल फळ काय जे देईल ते मी आनंदाने खातो. का? तर भगवंताने दिलं आहे. शबरीची बोरं, रुक्मिणीचं तुळशीचं पान होतं, आवडलं त्याला. त्यामुळे फळ फूल जे काय असेल ते मला प्रिय आहे. म्हणून तो म्हणतात, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे. विशेषे, विशेष सांगायचं म्हणजे, हरा मानसी राम पिसे. हर शंकर महादेव, त्याच्या मानसी त्याच्या मनामध्ये राम पिसे, रामाचं त्याला पिसं लागलं होतं. पिसं म्हणजे वेळ, आणि आपल्यालासुद्धा वेळ लागायचंच झालं तर भगवंताचं लागावं.

इतर जे वेडं लागतात कशा तरी मागं आपण धावत असतो, काहीतरी पाहत असतो, काहीतरी ऐकत असतो, काहीतरी खात असतो. आणि सध्या तर वातावरण असं आहे की माणसाला आकर्षित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी सुरू असतात सगळीकडे. मनुष्य जातो तिथं, वेळ आहे, पैसा आहे, गेले, नाना गोष्टी खरेदी करून आणतो, घरामध्ये आणखीन भर घालतो आणि त्याचाच छंद घेतो. वस्तुतः असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंद, असा छंद धरावा की ज्या योगे हा भवबंद ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत, त्याच्यातून आपण मोकळे हो. तर प्रत्यक्ष महादेवाला रामनामाचा छंदच लागला म्हणून त्यांनी काय केले, हारा मानसी राम पिसे. त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या कंठामध्ये रामनामच बसलेलं आहे. मी तर म्हटलं, अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर वाजवलेला राग चारुकेशी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना। संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

आता ऐकूया देवी अथर्वशीर्ष. देवी अथर्वशीर्षाचं पठण केलं आहे वसुमती फडके आणि सुलभा फडके यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पुरुषोत्तम दारव्हेकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि स्वर आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आज विनायक चतुर्थी आहे। अमृतकाळ सकाळी 6:34 आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांचं विशेष महत्व आहे। हिंदू धर्मात मानवी देहावर जन्मापूर्वी आणि जन्मानंतरच्या निरनिराळ्या अवस्थेमध्ये 16 संस्कार सांगितले आहेत। ते 16 संस्कार कुठले ते जाणून घेऊयात। पहिला आहे गर्भाधान विधी, दुसरा पुंसवन, तिसरा सिम्मतोन्नयन, चौथा विष्णू बली, पाचवा जातकर्म, सहावा संस्कार आहे नामकरण, सातवा निष्क्रमण, आठवा अन्नप्राशन, नववा चुडाकर्म, दहावा संस्कार आहे उपनयन, अकरावा संस्कार आहे महानामनी, बारावा महाव्रत, तेरावा उपनिषद व्रत, चौदावा गोदान, पंधरावा समावर्तन आणि सोळावा विवाह संस्कार। संहिता, ब्राह्मण ग्रंथ, श्रोतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, निबंध ग्रंथ, प्रकरण ग्रंथ, प्रयोग ग्रंथ या सर्वांची या संस्कारांना मान्यता आणि सहमती आहे। वैदिक परंपरेप्रमाणे हे संस्कार गर्भाधानापासून सुरू होतात आणि विवाह संस्कारापाशी येऊन संपतात। या संदर्भातला एक श्लोक आहे, तो असा आहे, गर्भाधानो पुसंवन सिम्मंतो वैष्णवो बलिही जातकम नाम निष्क्रामोन्न प्राशनम चोल कर्मच उपनीती महानामनी महाव्रतमनुत्तमम उपनिषच्च गोदानम समावर्तनमेवच विवाहश्चेति संस्कारः षोडशैताः प्रकीर्तिताः। हे 16 संस्कार म्हणजे नुसतंच कर्मकांड नसून त्याला अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अधिष्ठान आहे। या 16 संस्कारांचा उद्देश मानवी जीवनाला अधिकाधिक उत्तमोत्तम पैलू पाडणं हा आहे। संस्कार हे मनाची ठेवण एका विवक्षित प्रकाराची बनवण्यासाठी सहाय्य करतात। मनाची ठेवण आणि ध्येयरूप उद्दिष्ट यात मानसशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत घनिष्ठ संबंध आहे। प्रत्येक व्यक्ती या 16 संस्कारांनी युक्त करून संपूर्ण समाज हा उन्नत अवस्थेत नेणं हे या संस्कारांचं उद्दिष्ट आहे। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता त्यांनी वैष्णव संप्रदायामध्ये असलेला समुद्र स्नानाचा महिमा सांगितला की अवश्य समुद्र स्नान करावं, आयुष्यामध्ये एकदा तरी समुद्र स्नान करावं. आणि समुद्र स्नान करताना त्या ठिकाणी दोघांचं स्मरण करावं, एक भगवान श्रीकृष्णांचं करावं आणि दुसरं बलरामांचं करावं. या दोघांचं स्मरण करून जसं आपण गंगा स्नानाला महत्त्व दिलं आहे तसं समुद्र स्नानाला महत्त्व द्यावं. त्याच्याही संदर्भामध्ये पुष्कळ तिथीचा इथे खल केलेला आहे, त्याच्याही संदर्भामध्ये इथे चर्चा केलेली आहे. आता त्याच्या पुढे जाऊन या वैष्णव संप्रदायाला श्रेष्ठ असं असणारं जे साक्षात विष्णूचं क्षेत्र आहे ते म्हणजे बदरिकाश्रम आहे. गंधमादन पर्वतावरती आहे आणि बदरीच्या सुगंधी अशा फळाच्या सुवासामध्ये त्या पर्वतावरती अनेकांनी तपस्या केली आहे आणि त्या तपस्येतून ते स्थान पवित्र झालेलं आहे. तर त्याविषयी त्यांनी असं म्हटलं आहे. आता ही सगळी चर्चा कुणाची कुणाबरोबर आहे? ही त्या मोहिनीची त्या पुरोहितांच्या बरोबर आहे. ते पुरोहित वसुतीला सगळं समजावून सांगतायत की ही सगळी तीर्थ कशी आहेत, या तीर्थांचा महिमा कसा आहे आणि या तीर्थांच्यावरती जाऊन जर यथासांग यात्रा केली तर त्या यात्रेचं फल काय आहे हे सगळं सांगणारे पुरोहित आहेत आणि विचारणारी मोहिनी आहे. आपण फक्त त्याचा एक नमुना म्हणून पाहतो. आता इथे त्यांनी सांगितलं आहे की या बद्रीनारायणाच्या ठिकाणी भगवान विष्णूचा साक्षात वास आहे आणि त्या ठिकाणी हे जे स्थान आहे ते सगळ्या पातकांचं नाश करणारं आहे आणि प्रपंचाच्या भयापासून म्हणजे जन्ममरणापासून दूर करणार आहे, ह्या फेऱ्यातून मुक्त करणार आहे. आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती की जो जाएगा बद्री वो ना आएगा उधरी, म्हणजे एकदा जो बद्रीला जातो त्याला पुन्हा पोटाला यावं लागत नाही, म्हणजे पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही अशी आपल्याकडची धारणा होती. आता त्यांनी सांगितलंय की कलियुगामध्ये केले जाणारे दोष आणि पातकं यांचा नाश करणारं हे बद्रिकाश्रम हे स्थान आहे. या ठिकाणी नर आणि नारायण जे ऋषी आहेत त्यांनी धर्माच्या करता म्हणून म्हणजे धर्म स्थापन व्हावा, आपल्या भारतवर्षाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की या भूमीला सुस्थिर राहून ही जी तपोभूमी आहे ही अशीच तपोभूमी राहावी याकरता काय काय केलं गेलं, त्याच्यामध्ये या बद्रिकाश्रमामध्ये नर आणि नारायण राहिले आणि ते सतत तप करत राहिलेले आणि त्यांनी म्हणजे साक्षात भगवंतांनी आणि ह्या नरनारायणांनी त्यांच्याजवळ असलेली जी त्यांची आयुधं आहेत शंख चक्र गदा पद्म याच्याबरोबर जे आणखीन काही आयुधं असतील ती सगळी आयुधं त्या ठिकाणी ठेवून दिलेली आहेत आणि ती आयुधं ठेवून ते तप करत आहेत. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरती फार विनाशाचा काळ, अत्यंत आपत्तीचा काळ आणि सज्जनांना अत्यंत पीडा आणि दुर्जनांचा प्रादुर्भाव होईल त्यावेळी हे नरनारायण जन्माला येतात, ते अवतार घेतात आणि नारायण जो आहे ती भगवंताची शक्ती आहे, ती संत रूपामध्ये प्रकट होते आणि नरशक्ती जी आहे ती प्रत्यक्ष लढवय्याच्या रूपामध्ये प्रकट होते. त्याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थांचा आशीर्वाद शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्याला लाभल्याशिवाय त्या कार्याला यश आलंच नाही, कारण धर्माच्या अधिष्ठानाशिवाय कोणत्याही पराक्रमाला यश येऊ शकत नाही. ह्या नर आणि नारायणाची जोडी जी आहे या सबंध भारतवर्षाचं रक्षण करण्याकरता त्या बद्रिकाश्रमामध्ये निवास करून राहिलेली आहे आणि ते स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. आणि त्या स्थानावरती त्यांनी असं म्हटलं आहे की तिथे जे प्रस्तर आहेत म्हणजे तिथे जे दगड आहेत किंवा लांब लांब मोठमोठ्या शिला आहेत त्या शिलांचं वर्णन केलं आहे. त्यांनी असं वर्णन केलं आहे की भगवान नारदांनी तिथे फार कठोर अशी तपश्चर्या केली आहे आणि त्या शिलेचं नाव नारदी असं आहे. नंतर तिथे दर्शन, आता आपण बद्रीनारायणाचं दर्शन घेतो मंदिरामध्ये जाऊन आणि परत येतो, बाकी आपल्याला काही माहिती नाही आहे,
पण बऱ्याचशा शिला तिथे आहेत त्याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. नंतर त्यांनी सांगितलं की नारदांच्या या शिलेवरती विष्णूचा नित्य निवास आहे आणि त्याच ठिकाणी एक तीर्थ आहे त्याला नारद कुंड असं म्हणतात. ही पहिली शिला झाली. दुसरी जी शिला आहे ती वैनतेय शिला म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे गरुडांनी राहून तपश्चर्या केलेली आहे आणि भगवंताच्या जवळ राहण्याकरता म्हणून विष्णू

पावन होतो अशी ती वारा ही शिला म्हणून आहे की भगवंतानी गंगेमधून जी शिला आणली त्या शिलेवरती त्याला चिरडला आणि त्याचा हिरण्याक्षाचा मृत्यू घडवला. आणि नंतर त्यांनी सांगितलं चौथी शिला आहे त्याला नरसिंह शिला असं म्हणतात की हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भगवान नरसिंह जिथे विराजमान झाले त्या स्थानावरती जर जाऊन मनुष्य स्नान करील आणि नरसिंहाच्या शिलेचं पूजन करील तर त्याला वैष्णवांचा धाम प्राप्त होईल अशी त्या बद्रिकाश्रमाची एक विशेष आख्यायिका आहे. आणि पाचवी जी शिला आहे ती नरनारायण शिला आहे. त्या शिलेवरती भगवान नरनारायणांच्या अवताराने त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते निवास करतात अशी धारणा आहे. आणि असं म्हटलं आहे की त्यांचा जो प्रत्यक्ष निवास आहे तो फक्त त्रेतायुगामध्ये मुनिजनांना देवतांना आणि योग्यांना ते प्रत्यक्ष रूपात दर्शन देतात. आणि म्हणाले द्वापार आल्यानंतर केवळ ज्ञानाने त्यांचं दर्शन होऊ शकतं आणि ब्रह्म आदी देवतांना आणि ऋषींना त्यांनी जर त्यांची स्तुती केली तर त्यानंतर भगवान श्रीहरी तिथे प्रसन्न होतात. आणि त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की आता कलियुग आलं, आता हे नरनारायण तिथे आहेत, साक्षात विष्णूंचा वास तिथे आहे, नरसिंह रूपानी आहे, वराह रूपानी आहे, नारदांची शिला तिथे आहे आणि सगळं पवित्र असा तो गंधमादन पर्वत आहे. तर त्या पर्वतावर आता कलियुगात काय व्हावं? तर तेव्हा भगवंतांनी द्वापार युगाच्या शेवटी आकाशवाणीने असं सांगितलं की हे जे नारद कुंड आहे या नारद कुंडामध्ये माझी मूर्ती आहे, तर ती मूर्ती काढून घ्या आणि ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीची भगवान विष्णू म्हणून स्थापना करा. आणि त्या प्रकारे त्या म्हणण्याप्रमाणे त्या प्रकाराने तिथे आत्ता जी पद्मासन घालून असलेली नारायणाची मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याच्याबरोबर आता नरनारायण आम्हाला काही असे दिसणार नाही आहेत. त्यामुळे नरनारायणाच्या, कुबेराच्या, नारदांच्या, अशा सगळ्या हनुमानाच्या या सगळ्या ज्या मूर्ती तिथे आहेत त्या सगळ्या मूर्तींची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आपल्याला जर माहीत असेल तर 2500 वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी बौद्ध संप्रदायाचा प्रादुर्भाव ह्या भारतवर्षामध्ये झाला त्यावेळी शंकराचार्यांनी बौद्ध मताला परास्त करून पुन्हा वैदिक मत प्रस्थापित केलं. आणि ते वैदिक मत ज्यावेळी प्रस्थापित झालं त्या वैदिक मताच्या प्रस्थापनेनंतर शंकराचार्य जेव्हा कैलास किंवा आपण असं म्हणू की केदारनाथ आणि बद्रीनाथ या दिशेने दर्शन घेण्याकरता निघाले तर ते जेव्हा बद्रीनारायणाला दर्शनाला आले त्यावेळेपर्यंत बौद्धांनी त्या मूर्तीचं खंडन केलं होतं आणि ती मूर्ती पुन्हा तिथल्या तीर्थामध्ये म्हणजे अलकनंदेमध्ये टाकून दिली होती. शंकराचार्य स्नान करण्याकरता तिथे गेले आणि स्नान करू लागले आणि त्यांच्याजवळ मूर्ती आली. त्यांना असं वाटलं हे काय घडलं माहीत नाही म्हणून ती मूर्ती त्यांनी पुन्हा प्रवाहाबरोबर प्रवाहित केली. जेव्हा असं तीन वेळा घडलं की पुन्हा पुन्हा प्रवाहाबरोबर त्यांच्याजवळ ती मूर्ती आली तेव्हा शंकराचार्यांना वाटलं की काहीतरी हा संकेत आहे आणि त्या संकेताने शंकराचार्यांनी ती मूर्ती उचलली. थोडीशी भंगलेली आहे, थोडासा त्याला धक्का लागलेला आहे मूर्तीला, ती मूर्ती उचलली आणि मग भगवंताच्या इच्छेने त्यांनी त्या मूर्तीची स्थापना पुन्हा केली. म्हणजे त्या मंदिरामध्ये नाही तर पद्मासन घातलेली विष्णूची मूर्ती ती भ्रष्ट केली होती आणि त्या मूर्तीला त्या स्थानभ्रष्ट करून त्या जलामध्ये टाकून दिली होती. त्या मूर्तीची पुनर्स्थापना शंकराचार्यांनी केली आणि इथेही त्यांनी सांगितलं आहे की त्या नारद कुंडामधून मला काढा आणि ती मूर्ती ठेवा कारण कलियुगात लोकांना या मूर्तीचं दर्शन घडावं याकरता ठेवावी. इथे त्यांनी सांगितलं आहे की या मूर्तीची जी पूजा आहे ती 6 महिने देवतागणांच्याकडून होते आणि 6 महिने मानवाकडून होते. म्हणजे दिवाळी आली की आपल्याकडे पट बंद होतात आणि म्हणजे अक्षय तृतीयेला ते पट खुलतात. म्हणजे अक्षय तृतीयेपासून ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत मानवाकडून पूजा होते आणि त्यानंतर जेव्हा मानवाला पट बंद होतात त्यानंतर देवतागण तिथे येतात. त्यांनी इथे वर्णन केलं आहे की देवतागण प्रतिवर्षी वैशाख माता महिन्यामध्ये मासामध्ये आपल्या धामाला निघून जातात आणि म्हणाले कार्तिक महिन्यामध्ये पुन्हा परत येतात.
आणि तिथे आल्यानंतर पुन्हा पूजेला प्रारंभ करतो.

असतात. आणि वैशाखामध्ये जेव्हा बर्फाचं निवारण होतं म्हणजे अक्षय तृतीयेला, त्यानंतर म्हणाले मनुष्य तिथे श्रीहरीची पूजा करतो आणि त्याला ईश्वराच्या विग्रहाचं, विग्रहाचं म्हणजे त्याच्या धारण केलेल्या मूर्तीचं दर्शन होतं. नाही तर 6 महिने ह्या देवतांना प्रत्यक्ष नारायणाचं तिथे दर्शन आहे. 6 महिने नारायण तिथे प्रकट आहेत आणि 6 महिने मानवाकरता ते मूर्तीरूपाने तिथे आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ह्या भगवान विग्रहाची पूजा अशा प्रकारे होते. आणि म्हणजे ह्या बद्रीनाथ क्षेत्रामध्ये भगवान विष्णू हे जे आहेत त्यांचं वास्तव्य आहे ते इतकं प्रखर आहे की एखादा मनुष्य तिथे जाऊन राहिला आणि जरा उत्कट भावानी भक्ती करील तर भगवंताची त्याच्यावरती कृपा झाल्याशिवाय, त्याचं दर्शन झाल्याशिवाय, त्याचा कृपाशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की देवाला जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्यसुद्धा फार लोकांना दिला जात नाही. देवाचा जो नैवेद्य आहे तो रोज भोजनाकरता सगळ्यांना उपलब्ध नाही आहे, पण जर ज्याला तो नैवेद्य खायला मिळेल तो प्रसाद ठेवतात. त्यांच्याकडे रोज केशरी भाताचा प्रसाद आहे आणि तो जवळजवळ वाळल्यासारखा केशरी भात आहे. ते असे वाळलेले केशरी भाताचे कणकण आपल्याला प्रसाद म्हणून मिळतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तो प्रसाद जो खाईल तो साक्षात नारायणाकडनं मिळालेला प्रसाद आहे, त्यामुळे त्या प्रसादाचं महात्म्य पुष्कळ आहे. आणि त्यांनी सांगितलंय की जर बद्रीनारायणाच्या ठिकाणी जर मनुष्याला मृत्यू आला तर त्यांनी असं म्हटलंय की तो विष्णू लोकाला प्राप्त होतो. आणि जो मनुष्य त्या स्थानावर राहून दीर्घकाळपर्यंत भावानी तपश्चर्या करतो त्याला त्यांनी असं म्हटलंय भगवंताच्या या आयुधांचं सुद्धा दर्शन होतं. भगवंतांनी आयुधं जिथे ठेवली आहेत त्याचंही दर्शन मनुष्याला मिळतं. आणि त्या सगळ्या स्थानाबरोबर अत्यंत पवित्र स्थान देवप्रयाग आहे, त्या देवप्रयागाचं दर्शन घ्यावं, त्या संगमाचं दर्शन घ्यावं असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर पुष्कर तीर्थ आहे, त्याचबरोबर काशी तीर्थ आहे. फक्त काशी तीर्थाचं स्मरण करून आपण आपला आजचा विषय संपवू. ते जे काशी तीर्थ आहे त्याचा दाखला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काशीच्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान आहे आणि तो जो मनकर्णिकेचा घाट आहे त्या घाटावरती भगवान शंकर बसलेले आहे. आणि भगवान शंकर साक्षात तिथे येणाऱ्या आणि तिथे देह सोडणाऱ्या जीवाला आपल्या हाताने मुक्ती देतात. म्हणून तिथली जी पद्धत आहे की अर्धवट जळलेलं ते जे शरीर आहे ते टाकून दिलं जातं, कारण त्याला भगवंत स्पर्श करतात आणि ते शरीर गंगेमध्ये पावन होऊन ते कैलास लोकाला किंवा त्याच्या भक्तीप्रमाणे विष्णू लोकाला प्राप्त होतं. हा सगळा जो पुराणातला भाग आहे असं म्हटलेलं आहे की रामकृष्ण परमहंसांचा जो अवतार आहे किंवा त्यांचं जे अवतरण आहे ह्या पृथ्वीवरचं, ते राम आणि कृष्ण ह्या दोन अवतारांच्या शिवाय जे अधिक काही करावं लागलं ते करण्याकरता ते ह्या लोकांमध्ये अवतीर्ण झाले. त्या रामकृष्ण परमहंसांनी कायम कालीमातेची भक्ती केली, त्यांनी कधीही दक्षिणेश्वर सोडलं नाही. परंतु त्यांना जेव्हा आग्रह केला की तुम्ही काशीला या, आपण काशीला जाऊया, तेव्हा या सर्व लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढी एक यात्रा केली. त्या यात्रेत रामकृष्ण परमहंसांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की आपण माझ्यावरती विश्वास ठेवा, या मनकर्णिकेच्या घाटावरती 8 प्रहर दिवसाचे 24 तास अहोरात्र भगवान शंकर इथे प्रकट बसलेले आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक देहाला शवाला ते स्वतः स्पर्श करताय. ही आता या काळातली त्याची साक्ष आहे जी पुराणांनी दिली आहे. या पुराणांनी सांगितलंय काशीचं महात्म्य, ते महात्म्य अधिक खोलून आपल्याला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलंय. आता पुष्करसारखं तीर्थ आहे, अनेक तीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. तर तीर्थ महिमा, श्राद्ध महिमा, तुलसी महिमा, तुलसीच्या बद्दल याच्यामध्ये फार विवेचन नाही म्हणून आपल्याला वेगळा विषय मांडला नाही. तर तुलसी महात्म्य अनेक ठिकाणी आहे पण ते इथे सांगण्याचं काही प्रयोजन नाही कारण तो ग्रंथाचा विषय नाही. परंतु विष्णूच्या उपासनेमध्ये तुलसीला अपार महा म्हणजे मान आहे, महात्म्य आहे.
तिच्या काष्ठाला मान आहे, तिच्या पानांना मान आहे, तिच्या मंजिरीला मान आहे, सगळ्या सगळ्याला मान आहे असो. पण आपण आत्ता जो विषय मांडतो आहोत तो असा आहे की ही सगळी जी पुराणं आहेत त्या पुराणांचं वाचन जो सश्रद्धा आहे त्याची श्रद्धा दृढ करण्याकरता आहे. जो चिकित्सक आहे त्याला जर विश्वास ठेवता येत असेल तर दिलेल्या उत्तरांनी समाधान करून घेता येईल. जर दिलेल्या उत्तरांनी समाधान होत नसेल तर त्याच्या विचारांना चालना इथे जरूर मिळेल. मग त्याला उत्तर कुठे शोधायचं आहे आणि त्याचं समाधान देणारं उत्तर त्याला कशात मिळेल? आपल्या मनाने उत्तर नाही ठरवायचं. कशाचंही उत्तर ठरवायचं असेल तर त्याला शास्त्राचा आधार पाहिजे. आज जसं आपण म्हणतो ना की तुम्ही काही सांगता आमच्या विज्ञानाच्या भाषेत बोला, आम्ही पण तेच सांगतो की इथलं कोणतंही विधान उचललं आणि त्याचा जर अर्थ लावायचा असेल तर तो अर्थ लावायला सुद्धा आमची शास्त्र उपलब्ध आहे. शास्त्राचा आधार घ्या आणि शास्त्राच्या आधाराने त्याचा अर्थ लावा. ज्या माणसाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारी आहे त्यांनी यातला भूगोल तपासावा, त्यांनी यातला इतिहास तपासावा, त्यांनी यातलं विज्ञान तपासावं की याच्यामध्ये जे अनेक विषय मांडलेले आहेत की आपण जसं इथे प्रत्येक वेळी आत्ता आपल्या पुराणापुरतं म्हणायचं तर स्थल काल दिशा या सगळ्याविषयी त्यांनी बारीक सारीक उहापोह केलेला आहे. मग कालाचा महिमा काय आहे? मुहूर्तशास्त्र कशाकरता, त्याच कालावरती ते कशाकरता केलं जातं? जगामध्ये लोक संशोधन करतायत की आमच्या पद्धतीप्रमाणे कालाचा महिमा काय आहे हे जगभर बघितलं जात आहे. आम्ही बघावं, आमचे ग्रंथ आहेत, आमची पुराणं आहेत, आमच्या पुराणांमध्ये जो विषय मांडला आहे तो आम्ही समजून घ्यावा, याही दृष्टिकोनातून पुराणांकडे पाहायला हरकत नाही. आणि दुसरं असं की ज्याला चारित्र्याचं संवर्धन करायचं आहे, त्याला सच्चरित मनुष्यच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि जो मनुष्य पापकर्म करायला उद्युक्त होतो, दुष्ट छळ बळ निंदा असत्य भाषण या गोष्टी करण्याकरता जो उद्युक्त होतो तो मनुष्य जीवनामध्ये यश मिळवू शकत नाही. हा पुराणांचा ठाम सिद्धांत आहे, हा आमच्या परंपरेचा सिद्धांत आहे. किंबहुना उपनिषदांनी सत्यमेव जयते म्हटलं आहे आणि आम्ही ते ब्रीदवाक्य घेतलेलं आहे आणि त्यामुळे सत्य हाच परमेश्वर आहे हे धरून जरी पुराणांकडे पाहिलं तरी त्यातली प्रत्येक कथा आपल्याला बोध देते की इथे कोणतं सत्य मांडलेलं आहे, त्या सत्याचं स्वरूप काय आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातून ते आलं आहे. योगायोगाने नारद पुराणामध्ये अशा खूप कथा नाही आहेत, फार लहान लहान लहान लहान कथा आहेत आणि तात्पर्याकरता फार थोडासाच त्याच्यावरती खर्च केला आहे, जे विचार किंवा त्याची भूमिका किंवा ते विषय, त्यामुळे त्या तात्पर्य कथा आपण घेतल्या नाहीत. आता सगळ्यात शेवटी आपण नारद पुराणाचं महात्म्य सांगून विषय संपवूया. म्हणाले जसं व्रतामध्ये एकादशी श्रेष्ठ आहे, जशी नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, जसं वनांमध्ये वृंदावन श्रेष्ठ आहे, जसं क्षेत्रांच्या मध्ये कुरुक्षेत्र श्रेष्ठ आहे, जसं पुर्यांच्या मध्ये काशीपुरी श्रेष्ठ आहे, जशी तीर्थात मथुरा आणि सरोवरांच्या मध्ये पुष्कर श्रेष्ठ आहे, तसंच सगळ्या पुराणांच्या मध्ये नारद पुराण श्रेष्ठ आहे. गणेशाचे भक्त, सूर्याचे भक्त उपासक, विष्णूचे भक्त शक्तीचे उपासक किंवा शिवाचे भक्त आणि सकाम आणि निष्काम उपासना करणारे हे सगळे ह्या पुराणाचे अधिकारी आहेत. सगळ्यांनी हे पुराण वाचावं, स्त्री असो पुरुष असो. ज्याची जी जी कामना आहे, जी जी इच्छा आहे, ती जर आदरपूर्वक ह्या पुराणाचं श्रवण केलं तर ती पूर्ण होते आणि जे अपेक्षित आहे ते त्याला प्राप्त होतं. नारदीय पुराणाच्या अनुशीलनाने, नारदीय पुराणाच्या अनुसरणाने, नारदीय पुराणाच्या नित्य पठणाने रोगानी पीडित असलेला मनुष्य रोगमुक्त होतो. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की जो भय बाळगणारा आहे, भयातुर आहे, तो निर्भय होतो आणि ज्याला विजयाची इच्छा आहे त्याच्या जीवनामधला मार्ग निष्कंटक होतो. अशा प्रकारे जीवनामध्ये उत्तम असं यश देणारं आणि आपला परलोक साधून देणारं असं हे जे नारद पुराण आहे, ते नारद पुराण आपण अत्यंत संक्षेपाने का होईना
पण त्याच्या सगळ्या विषयांना स्पर्श करत त्या नारद पुराणाचा आपण परामर्श घेतला आहे।

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

दुर्गेचं चौथं रूप आहे कुष्मांडा. सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनी आपल्या स्मितहास्यानी ब्रह्मांडाची रचना केली असं म्हणतात, आणि म्हणूनच ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. या देवीचा निवास सूर्यमंडळात असतो, त्यामुळे ही देवी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. ही अष्टभुजा देवी आहे. तिच्या हातामध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा, आणि आठव्या हातामध्ये जपमाळा आहे.

आता ऐकूया यशवंत देव यांचं संगीत असलेली शांता शेळके यांची गीतरचना. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे आणि सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 92 श्लोक आपण पाहणार आहोत. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. हरी तिष्ठ तू तोषला नाम दोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. आपण बघू, मनोबोधामध्ये नामाचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे. सर्व ठिकाणी नाम महात्म्य सांगितलेलं आहे. इथे देखील ते म्हणत आहेत अति आदरे. पुन्हा अति आदरे शब्द आलेला आहे बघा. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. आपण जर नाम घोष अत्यंत आदराने केला, अंतःकरणपूर्वक केला, तर काय होतं, सगळे दोष दूर जातील. प्रत्येकाच्यामध्ये दोष पुष्कळ आहेत, किंबहुना दोषच जास्ती आहेत, गुण कमी आहेत, पण त्याचं भान सामान्य माणसाला नसतं. उलट जे थोडेफार गुण असतात त्याचाच एक अहंकार असतो, आणि तो परमार्थ करायला लागला, अंतर्मुख होऊन पाहायला लागला की हळूहळू लक्षात येतं की आपल्यात दोष फार आहेत, ते काढायला पाहिजेत. कारण मन अत्यंत निर्मळ झाल्याशिवाय भगवत दर्शन होणार नाही आहे. त्यामुळे ते जे दोष आहेत ते दूर घालवण्यासाठी नामसाधन हे फार महत्त्वाचं आहे असं समर्थ सांगतात. आणि सर्वही दोष, सर्वही दोष असा अर्थ जन्मजन्मात जे काही दोष झाले असतील ते सगळे जातील. कारण हा एकच जन्म माणसाचा नाही आहे, अनेक जन्म वाट चालत आलेला आहे, अनेक योनीतून फिरत आलेला आहे. पण हा नरजन्म जो मिळालेला आहे त्याचा जर आपण उपयोग करून घ्यायचा ठरवला आणि आपण आत्तापर्यंत केलेली जे काही दोष आहेत, पापं आहेत, ती सर्व जर आपण साधनेने नाहीशी केली, नष्ट केली, निदान पुष्कळ कमी केली, तर आपला हा राघवा पंथ, राघवाकडे जाण्याचा हा पंथ आपल्याला मोकळा होईल आणि केव्हा ना केव्हा तरी आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकू. ध्येय आहे आत्मदर्शन, भगवत दर्शन, आत्मज्ञान, ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. ध्येय सगळी साधनं करायची ती त्यासाठी करायची आहे. आणि म्हणून साधक सद्गुरु कृपांकित झाला की तो अंतर्मुख होऊन स्वतःला शोधायला लागतो की आपल्यात काय गुण आहेत आणि काय दोष आहेत. मग लक्षात येतं की गुण नगण्य आहेत आणि दोष मात्र पुष्कळ आहेत. अनेक विकार आहेत आपल्यामध्ये, अनेक गोष्टी आपल्याकडून चुकीच्या घडत आहेत, त्या आपल्याला सुधारायला पाहिजे. तो स्वतःला सुधारायला लागतो आणि असं जर करत असेल तरच त्याला साधक म्हणता येईल. कारण अवगुणांचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधकाईसा, असं साधकाच्या त्या समासामध्ये सुरुवातीला समर्थांनी सांगितलं आहे. अवगुणांचा संपूर्ण त्याग करायला पाहिजे, पण त्यासाठी अवगुण कळले पाहिजेत. आपण अवगुणांनाच काही वेळा गुण आहेत असं समजतो, इथं फार मोठा धोका असतो. थोडेसे गुण ते आपण मोठे करून सांगतो आणि आपले दोष झाकून ठेवतो. त्याच्याबरोबर उलट व्हायला पाहिजे, आपले दोष आपल्या लक्षात आले पाहिजेत, सहजगत्या बोललेही गेले पाहिजेत आणि ते काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणून ते म्हणतात अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरीकंदरी जायजे दूर, म्हणजे अगदी लांब गिरीकंदरात, डोंगरदऱ्यात तितक्या लांब जाऊ देतो. जाईजे दूर ही दोषे, सगळे दोष पळून जातील आणि तसे जायला पाहिजेत. आणखी काय होईल पुढे, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे. हरी तोषला, भगवंत संतुष्ट झाले कशाने, नाम तोषे. तुम्ही त्याचं स्मरण करताय ना, कृतज्ञतापूर्वक स्मरण करताय ना, ते महत्त्वाचं आहे. नुसतं मेकॅनिकली यांत्रिक पद्धतीनं रामराम म्हणून होणार नाही आहे. त्याला शरणागत होऊन त्याच्याबद्दल अंतःकरणात भाव ठेवून जर नाम घेत असलात तर त्या नामाने भगवंत संतुष्ट होतो. भगवंताला किती दागिने घातले, भरजरी वस्त्र घातली आणि काय काय त्याला वाहिलं म्हणजे तो संतुष्ट होतो अशी जर कुणाची कल्पना असेल तो भ्रम आहे. ते घाला तुम्ही भक्तीमध्ये, नवविधा भक्तीमध्ये ते येतं. देवालय सजवा, शृंगारा, चांगलं काय काय करा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की ह्या सगळ्यापेक्षासुद्धा तुम्ही तुमचं अंतःकरण त्याला देता का? देह मन बुद्धीनं तुम्ही त्याला शरणागत होता का? तसं जर असेल तरच भगवंताची कृपा होते, तो संतुष्ट होतो. आणि आपल्याला जर काही पाहिजे असेल तर भगवंतांनी संतोष पावावं, त्याची आपल्यावर कृपा व्हावी ही आपली इच्छा असते. म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की देवाला काय आवडतं. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांच्या दासबोधातले काही काही चरण इतके सुंदर आहेत की ते तोंडावर ठेवावेत, म्हणत जावे, आपल्यालाच त्याच्यापासून बोध होत जातो. देवाची इच्छाही आपल्याला समजली पाहिजे, काय पाहिजे ते त्याप्रमाणे करायला पाहिजे. असं जर झालं त्या नामघोषाने नामतोषाने तो जो संतुष्ट झाला, मग काय करतो, हरितिष्ठ तू आपल्या पाठीशी उभा असतो. जिथं नाम तिथं भगवंत, जसं म्हटलंय मद्भक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. माझा भक्त ज्या ठिकाणी माझं गुणवर्णन माझं नामगान करतो त्याथं मी असतो. कुठं आहे भगवंत? भक्त कुठं आहे बघा, भक्ताच्या जवळ भगवंत आहे. सगळीकडे तो भरलेला आहे, पण तरी देखील जिथं कुठं त्याचा भक्त आहे तिथं भगवंत आवडतो. कारण भगवद्गीतेत ते भगवंत म्हणतात तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे, इतकी आम्ही एकरूप आहोत. पण त्याला मात्र आपल्याला फक्त भक्त व्हायला पाहिजे. आयुष्यात आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर भक्ती मोठं साधन आहे. बाकीचे मार्ग आहेत, योगाचा आहे, ज्ञानाचा आहे, सगळे मार्ग आहेत, परंतु भक्ती ही फार महत्त्वाची आहे, ती भगवंताला आवडते. मग तुम्ही त्याला काही पत्र पुष्प फलं काही अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिप्रतम अश्नामी प्रयतात्मना, असं भगवद्गीता म्हणते. माझा भक्त मला जे काय पान फूल फळ काय जे देईल ते मी आनंदाने खातो. का? तर भगवंतानी दिलं आहे. शबरीची बोरं

काहीतरी खात असतो. आणि सध्या तर वातावरण असं आहे की माणसाला आकर्षित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी सुरू असतात सगळीकडे. मनुष्य जातो तिथं, वेळ आहे, पैसा आहे, गेले, नाना गोष्टी खरेदी करून आणतो, घरामध्ये आणखीन भर घालतो आणि त्याचाच छंद घेतो. वस्तुतः असा धरी छंद, जाई तुटोनिया भवबंद. असा छंद धरावा की ज्या योगे हा भवबंद ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत, त्याच्यातून आपण मोकळे हो. तर प्रत्यक्ष महादेवाला रामनामाचा छंदच लागला म्हणून त्यांनी काय केले, हारा मानसी राम पिसे. त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या कंठामध्ये रामनामच बसलेलं आहे. मी तर म्हटलं, अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. आता ऐकूया प्रतिभानुज यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा मराठे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। वेदनेने तळमळणाऱ्या आपल्या बायकोला पाहून नारायणदास गलबलून गेला। एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदा व्यंजक बोललो, ह्याचं शासन बायकोला का? ह्या विचाराने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला। तो स्वामींचं स्मरण करत पुन्हा बोलू लागला, स्वामी, झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु माझ्या ह्या अश्राप बायकोची सुटका करा। नारायणदासाने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला। आपले दोन्ही हात पुढे पसरले, डोळे मिटले। इतक्यात त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले। स्वामी यतिवेशात साक्षात प्रकट झाले होते। ते तेज पाहून नारायणदास चमकलाच। स्वामी नारायणदासाला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्छील ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी कसं ओळखलं ह्याचं नारायणदासाला आश्चर्य वाटलं। तेव्हा नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले, क्षमा मागितली, म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा, अशी चूक पुन्हा होणार नाही, परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून वाचवा, तिची सुटका करा, मी काय उपाय करू तेवढं कृपा करून सांगा। स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि हजार ब्राह्मणांना भोजन घाल। एवढं म्हणून स्वामी अदृश्य झाले। सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूत झाली, तिला मुलगा झाला। मुलगा 5-6 महिन्यांचा झाला तेव्हा बायको नारायणदासाला म्हणाली, नवस फेडायचा आहे ना? बायकोचं हे प्रेम भारलं बोलणं त्याला कळलं नाही। तो एकदम संतापला, वेड्यासारखं करू लागला। नवस फेडायचं खरं तर तो विसरला होता। आठवण करून दिल्यावरही लगेच तयारीला लागायचं सोडून तो वेडंवाकडं बोलू लागला। स्वामींविषयी पुन्हा निंदा व्यंजक बोलू लागला। तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणलं। स्वामी नारायणदासाला पाहता क्षणी गरजले, काय रे, माजलास काय? कृतघ्नपणाचं प्रायश्चित्त हवं का? स्वामी एवढं बोलले आणि उठून गेले। तो अपशकून होता। त्यावेळी नारायणदास आजारी पडला। 4-5 महिने झाले, त्याला त्याची चूक लक्षात आली। सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागले। स्वामी दयाघन होते, त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती। 4-5 महिन्यांनंतर नारायणदास बरा झाला। त्याने रुद्राभिषेक केला, हजार ब्राह्मणांना जेवू घातलं। स्वामींची करुणा भाकली आणि तो पुन्हा बीडला परतला। परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता। इतका की निघताना स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला शाश्वत सत्य सांगतो, फक्त संतांच्याच सहवासात राहा। त्या सहवासात जेवढा आनंद आणि समाधान भरलेलं आहे, तेवढं समाधान तुम्हाला त्रिखंडात कुठे मिळणार नाही। कारण निर्गुण निराकार भगवंत संतांच्या रूपाने प्रकट झालेला असतो। समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया पारंपरिक भक्तिरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 14 ऑक्टोबर. परमात्म्याचं प्रियत्व आलं की जनप्रियत्व येतं. परमात्म्याने आपल्याला लोककल्याणार्थ सर्व काही शक्ती द्याव्यात असं काही माणसांना वाटतं, पण अमुक एका देहामार्फत लोककल्याण व्हावं अशी इच्छा का असावी? देहबुद्धी सुटली नाही असाच याचा अर्थ नव्हे का? शक्ती वापरण्याचं सामर्थ्य आपल्याला आलं तर परमात्मा कदाचित ती देईलही. लहानाच्या हातात तरवार देऊन काय उपयोग? लोकांनी आपलं ऐकावं असं तुम्हाला वाटतं, पण अजून क्रोध अनावर आहे, मन ताब्यात नाही असंही म्हणता. तर आधी आपल्या विकारांवर, मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा. तुम्हाला जनप्रियत्व पाहिजे ना, मग जनांचा राजा परमात्मा, त्याचं प्रियत्व संपादन करा, म्हणजे जनप्रियत्व आपोआपच येईल. तुम्हाला लोक वाईट दिसतात पण त्यांना सुधारायला जाऊ नका. तुमच्याच मनात वाईट आहे म्हणून लोक तुम्हाला तसे दिसतात. स्वतःला आधी सुधारा, म्हणजे कोणीही वाईट दिसणार नाही. लहान मुली भावलीबरोबर खेळतात, तिला जेवू घालतात, निजवतात, त्यांना ठाऊक असतं की ती निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव कल्पून तिच्याशी त्या खेळतात. तुम्हीही अशी भावना का करत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो? ही भावना जो जो जास्त दृढ होईल तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपलं नातं भगवंताशी ठेवा. आपलं सगळं जीवन जर भगवंताच्या हाती आहे तर जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात असणार. आपण सात्विक कृत्य करतो पण त्याचा अभिमान बाळगतो. सात्विक कृत्य चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी त्यांचा पश्चाताप होऊन मुक्तता तरी होईल, पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार? मी आप्त इष्टांना मदत केली आणि आप्त इष्ट म्हणू लागले की यात याने काय केलं? परमात्म्याने त्याला दिलं म्हणून त्याने मदत केली, हे ऐकून मला वाईट वाटतं. इथे वास्तविक पाहता परमात्मा त्यांना आठवला आणि मी मात्र मी दिलं असा अभिमान धरून वाईट वाटून घेतो. परमात्म्याने त्यांना माझ्या हाताने दिलं हीच सत्यस्थिती असताना मला वाईट वाटण्याचं कारण काय? म्हणून परमात्म्याच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवावी. आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस, माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची रचना आता ऐकूया. संगीत आहे पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं आणि स्वर शरद जांभेकर यांचा.

0: श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अगाईटला पांडुरंगा

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

देवी सप्तशती पाठासहित देवी आराधनेचा कार्यक्रम देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका संपूर्ण नवरात्रीत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 6 आणि अध्याय क्रमांक 7। सुरुवातीला या अध्यायाचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री देवी महात्म्य अध्याय सहा महासरस्वती आख्याने धूम्रलोचन वध। श्री गणेशाय नमः। सुरथ राजाला मेधा ऋषी पुढील कथाभाग सांगू लागले की मग मार्कंडेय महर्षी आपल्या शिष्यांना पुढे सांगत होते की शौनकादी ऋषी मुनींना सूत महर्षी म्हणाले, या आधी तुम्हाला मी सांगितलेल्या त्या कथेचं सिंहावलोकन करून मग मी आता सांगणार असलेल्या पुढील कथेकडे लक्ष ठेवून बसावं। देवीने दिलेलं उत्तर ऐकून तो दूत शुंभनिशुंभांकडे परतला आणि त्याने तिचा तो निरोप जसाच्या तसा शुंभाला निवेदन केला। तो ऐकताच शुंभ एकदम चिडला। धूम्रलोचन नावाच्या त्याच्या सेनापतीला त्याने हुकूम दिला की असाच जाऊन त्या स्त्रीला अर्थात देवीला बळाने ओढून इथे आण। तिचा कोणी कैवारीमध्ये असेल तर त्याला ठार मारून टाक। 60,000 राक्षसांचं सैन्य घेऊन धूम्रलोचन लगेच निघाला आणि त्याने हिमालयाला वेढा दिला। मग त्याने देवीला निरोप पाठवला, सरळपणे शुंभनिशुंभांकडे जा, अन्यथा तुझ्या केसांना धरून तुला फरफटत नेईन। त्यावर देवीने निरोप पाठवला, युद्ध कर आणि जर मला जिंकलंस तर मी गरीब बिचारी अबला अशी स्त्री मी काय करू शकणार। तिचा हा निरोप समजताच धूम्रलोचनाने तिच्या दिशेने धाव घेतली, पण केवळ हुंकार करून देवीने त्याला जाळून राख करून टाकलं। त्याचं सारं सैन्य देवीवर चालून आलं आणि लढू लागलं, पण देवी आणि तिचा सिंह यांनी त्या सर्व सैन्याचा विनाश करून टाकला। ही बातमी शुंभनिशुंभांपर्यंत पोहोचताच ते अतिशय चिडले। चंड आणि मुंड या नावांचे दोन राक्षस वीर होते, त्यांना शुंभाने हुकूम दिला, जा आणि तिला फरफटत इथे आणा, ते शक्य झालं नाही तर तिला आणि तिच्या सिंहाला ठार मारा, आणि तसं झालं तरी तिला मेलेल्या अवस्थेत इथे घेऊन या। जिने धूम्रलोचनाला ठार केलं ती कशी आहे हे तरी पाहिन, हे केलत तर तुम्हाला भरपूर बक्षीस देईन। ओम श्री देव्यै नमः।

श्री देवी महात्म्य अध्याय 7 चंड मुंड यांचा वध। सुरथ राजाला मेधा ऋषी सांगत होते, हे राजा, तुला आता मी या जगाची जननी असलेल्या देवीची कथा पुढे सांगणार आहे, ती तू एकाग्र चित्ताने ऐक। पूर्वी मार्कंडेय ऋषींनी हीच कथा त्यांच्या शिष्यांना सांगितली होती आणि शौनक आदी ऋषीमुनींना हाच कथाभाग पुढे सांगताना सूत महर्षी म्हणाले, या आधी सांगितल्याप्रमाणे शुंभनिशुंभ यांनी पाठवल्यानुसार चंड आणि मुंड हे देवीवर चालून गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर लाखो राक्षसांचं सैन्य होतं। त्या सैन्यापैकी काही जण मोठ्याने गर्जना करीत होते, तर काही जण आकाशमार्गाने उड्डाण करत थेट हिमालयावर जाऊन उतरले। तिथेच ती देवी सिंहावर बसून हसत होती। तिला 8 हात होते आणि त्या हातांमध्ये अनेक तऱ्हेची शस्त्रास्त्र होती। तिच्यावर चंड मुंड या दोघांनीही शस्त्रास्त्रांचा मारा केला, तेव्हा देवी अतिशय संतापली। त्यावेळी तिच्या कपाळामधून भयंकर काळी कभिन्न आणि क्रूर अशा स्वरूपाची काली ही देवी निर्माण झाली। तिचा चेहरा इतका भयानक होता की तिच्याकडे पाहवत नव्हतं। तिच्या गळ्यात माणसांच्या कापून काढलेल्या मुंडक्यांच्या माळा घातलेल्या होत्या आणि तिने वाघाचं कातडं नेसलेलं होतं। तिचे डोळे लाल भडक होते आणि तशीच लाल रंगाची तिची जीभ लांब बाहेर काढलेली होती आणि ती जीभ लवलवत होती। तिची अंगकाठी शिडशिडीत असून आवाज मेघगर्जनेसारखा गडगडाटी होता। अशी ती काली देवी राक्षसांच्या त्या महाप्रचंड सेनेत एकदम मुसंडी करून घुसली। अनेक हत्ती घोडे यासह असंख्य वीर राक्षसांना तिने आपल्या अक्राळ विक्राळ अशा तोंडात वेगावेगाने टाकलं। शेवटी चंड आणि मुंड यांची मुंडकी आपल्या हातातल्या तलवारीने तोडून ती दोन्ही मुंडकी आपल्या हातात घेऊन ती काली देवीजवळ आली। त्यावेळी देवी कालीला म्हणाली, तू चंड आणि मुंड यांची डोकी तोडून आणली असल्यामुळे आतापासून तुझं चामुंडा असं नाव सुप्रसिद्ध होईल। तसंच तू योगाची अधिकारी होशील, पुष्कळ लोक तुझी उपासना करतील। चंड मुंड यांचा वध केल्याची ही वर्णन कथा जो वाचेल आणि नम्रभावाने देवीचं स्मरण करेल, त्या माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तसंच त्याची सर्व संकटेही ती देवी निवारील। ओम श्री देव्यै नमः।

0: आता ऐकूया श्री कुंजिका स्तोत्र. पठण केलं आहे वसुमती फडके यांनी.
1: अथ कुंजिका स्तोत्रम. ओम अस्य श्री कुंजिका स्तोत्र मंत्रस्य सदाशिव ऋषि अनुष्टुप छंदा श्री त्रिगुणात्मिका देवता. ओम ऐं बीजम. ओम ह्रीं शक्ति. ओम क्लीं कीलकम. मम सर्वाभीष्ट सिद्ध्यर्थे जपे विनियोगः. शिव उवाच. शृणु देवी प्रवक्षामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्र प्रभावेण चंडी जाप शुभो भवेत्. कवचम नार्गला स्तोत्रम कीलकम नरहस्यकम न सूक्तम नापि वा ध्यानम न न्यासो न वार्चनम. कुंजिका पाठ मात्रेण दुर्गा पाठ फलम लभेत. अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभम. गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती मारणं मोहनं वश्यं स्तंभनोच्चाटनादिकं. पाठमात्रेण संसिद्ध्येत् कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. ओं श्रूं श्रूं श्रूं शं फट् ऐं ह्रीं क्लीं ज्वल उज्ज्वल प्रज्वल ह्रीं ह्रीं क्लीं स्त्रावय स्त्रावय शापन्नाशय नाशय. श्रीं श्रीं जुं सः स्त्रावय आदय स्वाहा. ओं श्लीं हूं क्लीं ग्लां जुं सः ज्वलो ज्वल मंत्रं प्रबल हं सं लं क्षं फट् स्वाहा. नमस्ते रुद्ररूपायै नमस्ते मधुमर्दिनी नमस्ते कैटभनाशिन्यै नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुंभअंत्रे च निशुंभासुरसूदिनी. नमस्ते जाग्रते देवी जपे सिद्धिं कुरुष्व मे. ऐंकारी सृष्टिरूपिण्ये रीङ्कारी प्रतिपालिका क्लीं काली कालरूपिण्ये बीजरूपे नमोस्तु ते. चामुंडा चंडरूपा च ऐंकारी वरदायिनी विच्चेत्वभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी.

श्रोतेहो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकला. पारायण पद्धतीने आज श्री देवी महात्म्य या पोथीमधल्या अध्याय 6 आणि अध्याय 7 याचं श्रवण केलं. या पोथीचं वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरात ऐकूयात जगदंबेची स्तुती।

श्रोते हो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग केदार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70-20-35-31-30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत, संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि 11:30 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 92वा श्लोक आपण पाहणार आहोत. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. हरी तिष्ठ तू तोषला नाम दोषे, विशेषे हरा मानसी राम पीसे. आपण बघू, मनोबोधामध्ये नामाचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे. सर्व ठिकाणी नाममहात्म्य सांगितलेलं आहे. इथे देखील ते म्हणत आहेत अति आदरे. पुन्हा अति आदरे शब्द आलेला आहे बघा. अति आदरे सर्व ही नाम घोषे, गिरी कंदरी जाईजे दूरी दोषे. आपण जर नामघोष अत्यंत आदराने केला, अंतःकरणपूर्वक केला, तर काय होतं, सगळे दोष दूर जातील. प्रत्येकाच्यामध्ये दोष पुष्कळ आहेत, किंबहुना दोषच जास्ती आहेत, गुण कमी आहेत, पण त्याचं भान सामान्य माणसाला नसतं. उलट जे थोडेफार गुण असतात त्याचाच एक अहंकार असतो, आणि तो परमार्थ करायला लागला, अंतर्मुखून पाहायला लागला की हळूहळू लक्षात येतं की आपल्यात दोष फार आहेत, ते काढायला पाहिजेत. कारण मन अत्यंत निर्मळ झाल्याशिवाय भगवत दर्शन होणार नाही आहे. त्यामुळे ते जे दोष आहेत ते दूर घालवण्यासाठी नामसाधन हे फार महत्त्वाचं आहे असं समर्थ सांगतात. आणि सर्वही दोष, सर्वही दोष असा अर्थ जन्मजन्मात जे काही दोष झाले असतील ते सगळे जातील. कारण हा एकच जन्म माणसाचा नाही आहे, अनेक जन्म वाट चालत आलेला आहे, अनेक योनीतून फिरत आलेला आहे. पण हा नरजन्म जो मिळालेला आहे त्याचा जर आपण उपयोग करून घ्यायचा ठरवला आणि आपण आत्तापर्यंत केलेली जे काही दोष आहेत, पापं आहेत, ती सर्व जर आपण साधनेने नाहीशी केली, नष्ट केली, निदान पुष्कळ कमी केली, तर आपला हा राघवा पंथ, राघवाकडे जाण्याचा हा पंथ आपल्याला मोकळा होईल आणि केव्हा ना केव्हा तरी आपण त्या ध्येयापर्यंत पोचू शकू. ध्येय आहे आत्मदर्शन, भगवत दर्शन, आत्मज्ञान, ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. ध्येय सगळी साधनं करायची ती त्यासाठी करायची आहे. आणि म्हणून साधक सद्गुरू कृपांकित झाला की तो अंतर्मुख होऊन स्वतःला शोधायला लागतो की आपल्यात काय गुण आहेत आणि काय दोष आहेत. मग लक्षात येतं की गुण नगण्य आहेत आणि दोष मात्र पुष्कळ आहेत. अनेक विकार आहेत आपल्यामध्ये, अनेक गोष्टी आपल्याकडून चुकीच्या घडतायत, त्या आपल्याला सुधारायला पाहिजे. तो स्वतःला सुधारायला लागतो आणि असं जर करत असेल तरच त्याला साधक म्हणता येईल. कारण अवगुणांचा करुणी त्याग जेणे धरिला संत संग, तयासी बोली जे मग साधका ऐसा, असं साधकाच्या त्या समासामध्ये सुरुवातीलाच समर्थाने सांगितलं आहे. अवगुणांचा संपूर्ण त्याग करायला पाहिजे, पण त्यासाठी अवगुण कळले पाहिजेत. आपण अवगुणांनाच काही वेळा गुण आहेत असं समजतो, इथं फार मोठा धोका असतो. थोडेसे गुण ते आपण मोठे करून सांगतो आणि आपले दोष झाकून ठेवतो. त्याच्याबरोबर उलट व्हायला पाहिजे, आपले दोष आपल्या लक्षात आले पाहिजेत, सहजगत्या बोललेही गेले पाहिजेत आणि ते काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. म्हणून ते म्हणत आहेत अति आदरे सर्वही नामघोषे, गिरीकंदरी जाईजे दूर, म्हणजे अगदी लांब गिरीकंदरात, डोंगरदऱ्यात तितक्या लांब जाऊ देतो. जाईजे दूरी दोषे, सगळे दोष पळून जातील आणि तसे जायला पाहिजेत. आणखी काय होईल पुढे, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे. हरी तोषला, भगवंत संतुष्ट झाले कशाने, नाम तोषे. तुम्ही त्याचं स्मरण करताय ना, कृतज्ञतापूर्वक स्मरण करताय ना, ते महत्त्वाचं आहे. नुसतं मेकॅनिकली यांत्रिक पद्धतीनं रामराम म्हणून होणार नाही आहे. त्याला शरणागत होऊन त्याच्याबद्दल अंतःकरणात भाव ठेवून जर नाम घेत असलात तर त्या नामाने भगवंत संतुष्ट होतो. भगवंताला किती दागिने घातले, भरजरी वस्त्र घातली आणि काय काय त्याला वाहिलं म्हणजे तो संतुष्ट होतो अशी जर कुणाची कल्पना असेल तो भ्रम आहे. ते घाला तुम्ही भक्तीमध्ये, नवविधा भक्तीमध्ये ते येतं. देवालय सजवा, शृंगारा, चांगलं काय काय करा, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की ह्या सगळ्यापेक्षासुद्धा तुम्ही तुमचं अंतःकरण त्याला देता का? देह मनबुद्धीनं तुम्ही त्याला शरणागत होता का? तसं जर असेल तरच भगवंताची कृपा होते, तो संतुष्ट होतो. आणि आपल्याला जर काही पाहिजे असेल तर भगवंतांनी संतोष पावावं, त्याची आपल्यावर कृपा व्हावी ही आपली इच्छा असते. म्हणून आपल्यालाही कळलं पाहिजे की देवाला काय आवडतं. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांच्या दासबोधातले काही काही चरण इतके सुंदर आहेत की ते तोंडावर ठेवावेत, म्हणत जावे, आपल्यालाच त्याच्यापासून बोध होत जातो. देवाची इच्छाही आपल्याला समजली पाहिजे, काय पाहिजे ते त्याप्रमाणे करायला पाहिजे. असं जर झालं, त्या नामघोषाने नामतोषाने तो जो संतुष्ट झाला, मग काय करतो? हरी तिष्ठ तू, आपल्या पाठीशी उभा असतो. जिथं नाम तिथं भगवंत, जसं म्हटलं आहे, मद्भक्ता हा यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. माझा भक्त ज्या ठिकाणी माझं गुणवर्णन माझं नामगान करतो त्याथं मी असतो. कुठं आहे भगवंत? भक्त कुठं आहे बघा, भक्ताच्या जवळ भगवंत आहे. सगळीकडे तो भरलेला आहे, पण तरी देखील जिथं कुठं त्याचा भक्त आहे तिथं भगवंत आवडतो. कारण भगवद्गीते ते भगवंत म्हणतात, तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे, इतकी आम्ही एकरूप आहोत. पण त्याला मात्र आपल्याला फक्त भक्त व्हायला पाहिजे. आयुष्यात आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर भक्ती मोठं साधन आहे. बाकीचे मार्ग आहेत, योगाचा आहे, ज्ञानाचा आहे, सगळे मार्ग आहेत, परंतु भक्ती ही फार महत्त्वाची आहे. ती भगवंताला आवडते. मग तुम्ही त्याला काही पत्र, पुष्प, फलं काही अर्पण करा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिप्रतम अश्नामी प्रयतात्मना, असं भगवद्गीता म्हणते. माझा भक्त मला जे काय पान, फूल, फळ काय जे देईल ते मी आनंदाने खातो. का? तर भगवंताने दिलं आहे. शबरीची बोरं, रुक्मिणीचं, तुळशीचं पान होतं, आवडलं त्याला. त्यामुळे फळ, फूल जे काय असेल ते मला प्रिय आहे. म्हणून तो म्हणतात, हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे विशेषे. विशेष सांगायचं म्हणजे हरा मानसी राम पिसे. हर शंकर महादेव, त्याच्या मानसी त्याच्या मनामध्ये राम पिसे, रामाचं त्याला पिसं लागलं होतं. पिसं म्हणजे वेळ. आणि आपल्यालासुद्धा वेळ लागायचंच झालं तर भगवंताचं लागावं. इतर जी वेळं लागतात, कशा तरी मागं आपण धावत असतो, काहीतरी पाहत असतो, काहीतरी ऐकत असतो, काहीतरी खात असतो. आणि सध्या तर वातावरण असं आहे की माणसाला आकर्षित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी सुरू असतात सगळीकडे. मनुष्य जातो तिथं, वेळ आहे, पैसा आहे, गेले, नाना गोष्टी खरेदी करून आणतो, घरामध्ये आणखीन भर घालतो आणि त्याचाच छंद घेतो. वस्तुतः असा धरी छंद जाई तुटोनिया भवबंद. असा छंद धरावा की ज्या योगे हा भवबंद ज्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, गुंतलेलो आहोत, त्याच्यातून आपण मोकळे हो. तर प्रत्यक्ष महादेवाला रामनामाचा छंदच लागला. म्हणून त्यांनी काय केले, हरा मानसी राम पिसे. त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या कंठामध्ये रामनामच बसलेलं आहे. मी तर म्हटलं, अति आदरे सर्व ही नाम घोषे गिरी कंदरी जाई जे दूरी दोषे हरी तिष्ठ तू तोषला नाम तोषे विशेषे हरा मानसी राम पिसे. जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. आता ऐकूया संत भानुदास महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

0: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता त्यांनी वैष्णव संप्रदायामध्ये असलेला समुद्र स्नानाचा महिमा सांगितला की अवश्य समुद्र स्नान करावं, आयुष्यामध्ये एकदा तरी समुद्र स्नान करावं. आणि समुद्र स्नान करताना त्या ठिकाणी दोघांचं स्मरण करावं, एक भगवान श्रीकृष्णांचं करावं आणि दुसरं बलरामांचं करावं. या दोघांचं स्मरण करून जसं आपण गंगा स्नानाला महत्त्व दिलं आहे तसं समुद्र स्नानाला महत्त्व द्यावं. त्याच्याही संदर्भामध्ये पुष्कळ तिथीचा इथे खल केलेला आहे, त्याच्याही संदर्भामध्ये इथे चर्चा केलेली आहे. आता त्याच्या पुढे जाऊन या वैष्णव संप्रदायाला श्रेष्ठ असं असणारं जे साक्षात विष्णूचं क्षेत्र आहे ते म्हणजे बदरिकाश्रम आहे. गंधमादन पर्वतावरती आहे आणि बदरीच्या सुगंधी अशा फळाच्या सुवासामध्ये त्या पर्वतावरती अनेकांनी तपस्या केली आहे आणि त्या तपस्येतून ते स्थान पवित्र झालेलं आहे. तर त्याविषयी त्यांनी असं म्हटलं आहे. आता ही सगळी चर्चा कुणाची कुणाबरोबर आहे, ही त्या मोहिनीची त्या पुरोहितांच्या बरोबर आहे. ते पुरोहित वसुतीला सगळं समजावून सांगतायत की ही सगळी तीर्थ कशी आहेत, या तीर्थांचा महिमा कसा आहे आणि या तीर्थांच्यावरती जाऊन जो यथासांग यात्रा केली तर त्या यात्रेचं फल काय आहे हे सगळं सांगणारे पुरोहित आहेत आणि विचारणारी मोहिनी आहे. आपण फक्त त्याचा एक नमुना म्हणून पाहतो. आता इथे त्यांनी सांगितलं आहे की या बद्रीनारायणाच्या ठिकाणी भगवान विष्णूचा साक्षात वास आहे आणि त्या ठिकाणी हे जे स्थान आहे ते सगळ्या पातकांचं नाश करणारं आहे आणि प्रपंचाच्या भयापासून म्हणजे जन्ममरणापासून दूर करणार आहे, ह्या फेऱ्यातून मुक्त करणार आहे. आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती की जो जाएगा बद्री वो ना आएगा उधरी, म्हणजे एकदा जो बद्रीला जातो त्याला पुन्हा पोटाला यावं लागत नाही, म्हणजे पुन्हा त्याला जन्माला यावं लागत नाही अशी आपल्याकडची धारणा होती. आता त्यांनी सांगितलं आहे की कलियुगामध्ये केले जाणारे दोष आणि पातकं यांचा नाश करणारं हे बद्रिकाश्रम हे स्थान आहे. या ठिकाणी नर आणि नारायण जे ऋषी आहेत त्यांनी धर्माच्या करता म्हणून म्हणजे धर्म स्थापन व्हावा, आपल्या भारतवर्षाचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे की या भूमीला सुस्थिर राहून ही जी तपोभूमी आहे ही अशीच तपोभूमी राहावी याकरता काय काय केलं गेलं, त्याच्यामध्ये या बद्रिकाश्रमामध्ये नर आणि नारायण राहिले आणि ते सतत तप करत राहिलेले आणि त्यांनी म्हणजे साक्षात भगवंतांनी आणि ह्या नरनारायणांनी त्यांच्याजवळ असलेली जी त्यांची आयुधं आहेत शंख चक्र गदा पद्म ह्याच्याबरोबर जे आणखीन काही आयुधं असतील ती सगळी आयुधं त्या ठिकाणी ठेवून दिलेली आहेत आणि ती आयुधं ठेवून ते तप करत आहेत. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावरती फार विनाशाचा काळ, अत्यंत आपत्तीचा काळ आणि सज्जनांना अत्यंत पीडा आणि दुर्जनांचा प्रादुर्भाव होईल त्यावेळी हे नरनारायण जन्माला येतात, ते अवतार घेतात आणि नारायण जो आहे ती भगवंताची शक्ती आहे, ती संत रूपामध्ये प्रकट होते आणि नरशक्ती जी आहे ती प्रत्यक्ष लढवय्याच्या रूपामध्ये प्रकट होते. त्याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थांचा आशीर्वाद शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्याला लाभल्याशिवाय त्या कार्याला यश आलंच नाही, कारण धर्माच्या अधिष्ठानाशिवाय कोणत्याही पराक्रमाला यश येऊ शकत नाही. ह्या नर आणि नारायणाची जोडी जी आहे या संबंध भारतवर्षाचं रक्षण करण्याकरता त्या बद्रिकाश्रमामध्ये निवास करून राहिलेली आहे आणि ते स्थान अत्यंत जाज्वल्य आहे. आणि त्या स्थानावरती त्यांनी असं म्हटलंय की तिथे जे प्रस्तर आहेत जे तिथे जे दगड आहेत किंवा लांब लांब मोठमोठ्या शिला आहेत त्या शिलांचं वर्णन केलंय. त्यांनी असं वर्णन केलंय की भगवान नारदांनी तिथे फार कठोर अशी तपश्चर्या केली आहे आणि त्या शिलेचं नाव नारदी असं आहे. नंतर तिथे दर्शन, आता आपण बद्रीनारायणाचं दर्शन घेतो मंदिरामध्ये जाऊन आणि परत येतो
बाकी आपल्याला काही माहिती नाही आहे, पण बऱ्याचशा शिला तिथे आहेत त्याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. नंतर त्यांनी सांगितलं की नारदांच्या या शिलेवरती विष्णूचा नित्य निवास आहे आणि त्याच ठिकाणी एक तीर्थ आहे त्याला नारद कुंड असं म्हणतात. ही पहिली शिला झाली. दुसरी जी शिला आहे ती वैनतेय शिला म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे गरुडांनी राहून तपश्चर्या केलेली आहे आणि भगवंताच्या जवळ राहण्याकरता म्हणून विष्णूला प्रसन्न करून घेतलेला आहे. ह्या शिलेनंतर जी तिसरी शिला आहे त्याला वाराही शिला असं म्हणतात. त्या ठिकाणी म्हणाले ज्यावेळी पृथ्वीचा उद्धार करण्याकरता म्हणजे रसातळाला जेव्हा भगवान गेले त्या वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाला त्यांनी मारलं आणि शिलारूपाने त्या पापनाशक श्रीहरींनी त्या दैत्याला दाबून टाकलं, म्हणजे त्याला चिरडून टाकलं आणि तो त्या गंगेच्या निर्मल जलामध्ये स्नान करून उभा राहिला. ती जी शिला आहे त्या शिलेनी कधी दुर्गती होत नाही किंवा मनुष्य त्या शिलेच्या दर्शनाने पुष्कळ पावन होतो अशी ती वाराही शिला म्हणून आहे. की भगवंतानी गंगेमधून जी शिला आणली त्या शिलेवरती त्याला चिरडला आणि त्याचा हिरण्याक्षाचा मृत्यू घडवला. आणि नंतर त्यांनी सांगितलं चौथी शिला आहे त्याला नरसिंह शिला असं म्हणतात. की हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर भगवान नरसिंह जिथे विराजमान झाले त्या स्थानावरती जर जाऊन मनुष्य स्नान करील आणि नरसिंहाच्या शिलेचं पूजन करील तर त्याला वैष्णवांचा धाम प्राप्त होईल अशी त्या बद्रिकाश्रमाची एक विशेष आख्यायिका आहे. आणि पाचवी जी शिला आहे ती नरनारायण शिला आहे. त्या शिलेवरती भगवान नरनारायणांच्या अवताराने त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते निवास करतात अशी धारणा आहे. आणि असं म्हटलं आहे की त्यांचा जो प्रत्यक्ष निवास आहे तो फक्त त्रेतायुगामध्ये मुनिजनांना देवतांना आणि योग्यांना ते प्रत्यक्ष रूपात दर्शन देतात. आणि म्हणाले द्वापार आल्यानंतर केवळ ज्ञानाने त्यांचं दर्शन होऊ शकतं आणि ब्रह्म आदी देवतांना आणि ऋषींना त्यांनी जर त्यांची स्तुती केली तर त्यानंतर भगवान श्रीहरी तिथे प्रसन्न होतात. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता कलियुग आलं, आता हे नरनारायण तिथे आहेत, साक्षात विष्णूंचा वास तिथे आहे, नरसिंह रूपानी आहे, वराह रूपानी आहे, नारदांची शिला तिथे आहे आणि सगळं पवित्र असा तो गंधमादन पर्वत आहे, तर त्या पर्वतावर आता कलियुगात काय व्हावं. तर तेव्हा भगवंतांनी द्वापार युगाच्या शेवटी आकाशवाणीने असं सांगितलं की हे जे नारद कुंड आहे या नारद कुंडामध्ये माझी मूर्ती आहे, तर ती मूर्ती काढून घ्या आणि ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीची भगवान विष्णू म्हणून स्थापना करा आणि त्या प्रकारे त्या म्हणण्याप्रमाणे त्या प्रकाराने तिथे आत्ता जी पद्मासन घालून असलेली नारायणाची मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याच्याबरोबर आता नरनारायण आम्हाला काही असे दिसणार नाही आहेत. त्यामुळे नरनारायणाच्या, कुबेराच्या, नारदांच्या, अशा सगळ्या हनुमानाच्या या सगळ्या ज्या मूर्ती तिथे आहेत त्या सगळ्या मूर्तींची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आपल्याला जर माहीत असेल तर 2500 वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी बौद्ध संप्रदायाचा प्रादुर्भाव ह्या भारतवर्षामध्ये झाला त्यावेळी शंकराचार्यांनी बौद्ध मताला परास्त करून पुन्हा वैदिक मत प्रस्थापित केलं. आणि ते वैदिक मत ज्यावेळी प्रस्थापित झालं त्या वैदिक मताच्या प्रस्थापनेनंतर शंकराचार्य जेव्हा कैलास किंवा आपण असं म्हणू की केदारनाथ आणि बद्रीनाथ या दिशेने दर्शन घेण्याकरता निघाले तर ते जेव्हा बद्रीनारायणाला दर्शनाला आले त्यावेळेपर्यंत बौद्धांनी त्या मूर्तीचं खंडन केलं होतं आणि ती मूर्ती पुन्हा तिथल्या तीर्थामध्ये म्हणजे अलकनंदेमध्ये टाकून दिली होती. शंकराचार्य स्नान करण्याकरता तिथे गेले आणि स्नान करू लागले आणि त्यांच्याजवळ मूर्ती आली. त्यांना असं वाटलं हे काय घडलं माहीत नाही, म्हणून ती मूर्ती त्यांनी पुन्हा प्रवाहाबरोबर प्रवाहित केली. जेव्हा असं 3 वेळा घडलं की पुन्हा पुन्हा प्रवाहाबरोबर त्यांच्याजवळ ती मूर्ती आली तेव्हा शंकराचार्यांना वाटलं की काहीतरी हा संकेत आहे आणि त्या संकेताने शंकराचार्यांनी ती मूर्ती उचलली. थोडीशी भंगलेली आहे, थोडासा त्याला धक्का लागलेला आहे मूर्तीला, ती मूर्ती उचलली आणि मग भगवंताच्या इच्छेनी त्यांनी त्या मूर्तीची स्थापना पुन्हा केली.
म्हणजे त्या मंदिरामध्ये नाही तर पद्मासन घातलेली विष्णूची मूर्ती ती भ्रष्ट केली होती आणि त्या मूर्तीला त्या स्थानभ्रष्ट करून त्या जलामध्ये टाकून दिली होती. त्या मूर्तीची पुनर्स्थापना शंकराचार्यांनी केली आणि इथेही त्यांनी सांगितलं आहे की त्या नारदकुंडामधून मला काढा आणि ती मूर्ती ठेवा, कारण कलियुगात लोकांना या मूर्तीचं दर्शन घडावं याकरता ठेवावी. इथे त्यांनी सांगितलं आहे की या मूर्तीची जी पूजा आहे ती 6 महिने देवतागणांच्याकडून होते आणि 6 महिने मानवाकडून होते. म्हणजे दिवाळी आली की आपल्याकडे पट बंद होतात आणि म्हणजे अक्षय तृतीयेला ते पट खुलतात. म्हणजे अक्षय तृतीयेपासून ते दिवाळीच्या पाडव्यापर्यंत मानवाकडून पूजा होते आणि त्यानंतर जेव्हा मानवाला पट बंद होतात त्यानंतर देवतागण तिथे येतात. त्यांनी इथे वर्णन केलं आहे की देवतागण प्रतिवर्षी वैशाख माता महिन्यामध्ये मासामध्ये आपल्या धामाला निघून जातात आणि म्हणाले कार्तिक महिन्यामध्ये पुन्हा परत येतात आणि तिथे आल्यानंतर पुन्हा पूजेला प्रारंभ करतात आणि वैशाखामध्ये जेव्हा बर्फाचं निवारण होतं म्हणजे अक्षय तृतीयेला त्यानंतर म्हणाले मनुष्य तिथे श्रीहरीची पूजा करतो आणि त्याला ईश्वराच्या विग्रहाचं म्हणजे त्याच्या धारण केलेल्या मूर्तीचं दर्शन होतं. नाही तर 6 महिने ह्या देवतांना प्रत्यक्ष नारायणाचं तिथे दर्शन आहे. 6 महिने नारायण तिथे प्रकट आहेत आणि 6 महिने मानवाकरता ते मूर्तीरूपाने तिथे आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की ह्या भगवान विग्रहाची पूजा अशा प्रकारे होते. आणि म्हणजे ह्या बद्रीनाथ क्षेत्रामध्ये भगवान विष्णू हे जे आहेत त्यांचं वास्तव्य आहे ते इतकं प्रखर आहे की एखादा मनुष्य तिथे जाऊन राहिला आणि जरा उत्कट भावानी भक्ती करील तर भगवंताची त्याच्यावरती कृपा झाल्याशिवाय, त्याचं दर्शन झाल्याशिवाय, त्याचा कृपाशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की देवाला जो नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्यसुद्धा फार लोकांना दिला जात नाही. देवाचा जो नैवेद्य आहे तो रोज भोजनाकरता सगळ्यांना उपलब्ध नाही आहे, पण जर ज्याला तो नैवेद्य खायला मिळेल तो प्रसाद ठेवतात. त्यांच्याकडे रोज केशरी भाताचा प्रसाद आहे आणि तो जवळजवळ वाळल्यासारखा केशरी भात आहे. ते असे वाळलेले केशरी भाताचे कणकण आपल्याला प्रसाद म्हणून मिळतात. तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो प्रसाद जो खाईल तो साक्षात नारायणाकडनं मिळालेला प्रसाद आहे, त्यामुळे त्या प्रसादाचं महात्म्य पुष्कळ आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की जर बद्रीनारायणाच्या ठिकाणी जर मनुष्याला मृत्यू आला तर त्यांनी असं म्हटलं आहे की तो विष्णू लोकाला प्राप्त होतो आणि जो मनुष्य त्या स्थानावर राहून दीर्घकाळपर्यंत भावानी तपश्चर्या करतो त्याला त्यांनी असं म्हटलं आहे भगवंताच्या या आयुधांचं सुद्धा दर्शन होतं. भगवंतांनी आयुधं जिथे ठेवली आहेत त्याचंही दर्शन मनुष्याला मिळतं आणि त्या सगळ्या स्थानाबरोबर अत्यंत पवित्र स्थान देवप्रयाग आहे. त्या देवप्रयागाचं दर्शन घ्यावं, त्या संगमाचं दर्शन घ्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर पुष्कर तीर्थ आहे, त्याचबरोबर काशी तीर्थ आहे. फक्त काशी तीर्थाचं स्मरण करून आपण आपला आजचा विषय संपवू. ते जे काशी तीर्थ आहे त्याचा दाखला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काशीच्या ठिकाणी भगवान शंकराचं स्थान आहे आणि तो जो मनकर्णिकेचा घाट आहे त्या घाटावरती भगवान शंकर बसलेले आहे आणि भगवान शंकर साक्षात तिथे येणाऱ्या आणि तिथे देह सोडणाऱ्या जीवाला आपल्या हाताने मुक्ती देतात. म्हणून तिथली जी पद्धत आहे की अर्धवट जळलेलं ते जे शरीर आहे ते टाकून दिलं जातं, कारण त्याला भगवंत स्पर्श करतात आणि ते शरीर गंगेमध्ये

जाऊया तेव्हा या सर्व लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढी एक यात्रा केली. त्या यात्रेत रामकृष्ण परमहंसांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं की आपण माझ्यावरती विश्वास ठेवा, या मनकर्णिकेच्या घाटावरती अष्टौ प्रहर दिवसाचे 24 तास अहोरात्र भगवान शंकर इथे प्रकट बसलेले आहेत आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक देहाला शवाला ते स्वतः स्पर्श करत आहे. ही आता या काळातली त्याची साक्ष आहे जी पुराणांनी दिली आहे. या पुराणांनी सांगितलं आहे काशीचं महात्म्य, ते महात्म्य अधिक खोलून आपल्याला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं आहे. आता पुष्करसारखं तीर्थ आहे, अनेक तीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. तर तीर्थ महिमा, श्राद्ध महिमा, तुलसी महिमा, तुलसीच्या बद्दल याच्यामध्ये फार विवेचन नाही म्हणून आपल्याला वेगळा विषय मांडला नाही. तर तुलसी महात्म्य अनेक ठिकाणी आहे पण ते इथे सांगण्याचं काय प्रयोजन नाही कारण तो ग्रंथाचा विषय नाही. परंतु विष्णूच्या उपासनेमध्ये तुलसीला अपार म्हणजे मान आहे, महात्म्य आहे. तिच्या काष्ठाला मान आहे, तिच्या पानांना मान आहे, तिच्या मंजिरीला मान आहे, सगळ्याला मान आहे. असो, पण आपण आत्ता जो विषय मांडतो आहोत तो असा आहे की ही सगळी जी पुराणं आहेत त्या पुराणांचं वाचन जो सश्रद्धा आहे त्याची श्रद्धा दृढ करण्याकरता आहे. जो चिकित्सक आहे त्याला जर विश्वास ठेवता येत असेल तर दिलेल्या उत्तरांनी समाधान करून घेता येईल. जर दिलेल्या उत्तरांनी समाधान होत नसेल तर त्याच्या विचारांना चालना इथे जरूर मिळेल. मग त्याला उत्तर कुठे शोधायचं आहे आणि त्याचं समाधान देणारं उत्तर त्याला कशात मिळेल? आपल्या मनाने उत्तर नाही ठरवायचं. कशाचंही उत्तर ठरवायचं असेल तर त्याला शास्त्राचा आधार पाहिजे. आज जसं आपण म्हणतो ना की तुम्ही काही सांगता आमच्या विज्ञानाच्या भाषेत बोला, आम्ही पण तेच सांगतो की इथलं कोणतंही विधान उचललं आणि त्याचा जर अर्थ लावायचा असेल तर तो अर्थ लावायला सुद्धा आमची शास्त्र उपलब्ध आहे. शास्त्राचा आधार घ्या आणि शास्त्राच्या आधाराने त्याचा अर्थ लावा. ज्या माणसाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करणारी आहे त्यांनी यातला भूगोल तपासावा, त्यांनी यातला इतिहास तपासावा, त्यांनी यातलं विज्ञान तपासावं की याच्यामध्ये जे अनेक विषय मांडलेले आहेत की आपण जसं इथे प्रत्येक वेळी आत्ता आपल्या पुराणापुरतं म्हणायचं तर स्थल, काल, दिशा या सगळ्याविषयी त्यांनी बारीक सारीक उहापोह केलेला आहे. मग कालाचा महिमा काय आहे? मुहूर्तशास्त्र कशाकरता, त्याच कालावरती ते कशाकरता केलं जातं? जगामध्ये लोक संशोधन करत आहेत की आमच्या पद्धतीप्रमाणे कालाचा महिमा काय आहे हे जगभर बघितलं जात आहे. आम्ही बघावं, आमचे ग्रंथ आहेत, आमची पुराणं आहेत, आमच्या पुराणांमध्ये जो विषय मांडला आहे तो आम्ही समजून घ्यावा. याही दृष्टिकोनातून पुराणांकडे पाहायला हरकत नाही. आणि दुसरं असं की ज्याला चारित्र्याचं संवर्धन करायचं आहे, त्याला सच्चरित मनुष्यच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि जो मनुष्य पापकर्म करायला उद्युक्त होतो, दुष्ट, छळ, बळ, निंदा, असत्य भाषण या गोष्टी करण्याकरता जो उद्युक्त होतो तो मनुष्य जीवनामध्ये यश मिळवू शकत नाही. हा पुराणांचा ठाम सिद्धांत आहे, हा आमच्या परंपरेचा सिद्धांत आहे. किंबहुना उपनिषदांनी सत्यमेव जयते म्हटलंय आणि आम्ही ते ब्रीदवाक्य घेतलेलं आहे आणि त्यामुळे सत्य हाच परमेश्वर आहे हे धरून जरी पुराणांकडे पाहिलं तरी त्यातली प्रत्येक कथा आपल्याला बोध देते की इथे कोणतं सत्य मांडलेलं आहे, त्या सत्याचं स्वरूप काय आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातून ते आलंय. योगायोगाने नारद पुराणामध्ये अशा खूप कथा नाही आहेत, फार लहान लहान लहान लहान कथा आहेत आणि तात्पर्याकरता फार थोडासाच त्याच्यावरती खर्च केला आहे, जे विचार किंवा त्याची भूमिका किंवा ते विषय, त्यामुळे त्या तात्पर्य कथा आपण घेतल्या नाहीत. आता सगळ्यात शेवटी आपण नारद पुराणाचं महात्म्य सांगून विषय संपवूया. म्हणाले जसं व्रतामध्ये एकादशी श्रेष्ठ आहे, जशी नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, जसं वनांमध्ये वृंदावन श्रेष्ठ आहे, जसं क्षेत्रांच्या मध्ये कुरुक्षेत्र श्रेष्ठ आहे, जसं पुर्यांच्या मध्ये काशीपुरी श्रेष्ठ आहे, जशी तीर्थात मथुरा आणि सरोवरांच्या मध्ये पुष्कर श्रेष्ठ आहे,
तसंच सगळ्या पुराणांच्या मध्ये नारद पुराण श्रेष्ठ आहे.

गणेशाचे भक्त, सूर्याचे भक्त उपासक, विष्णूचे भक्त, शक्तीचे उपासक किंवा शिवाचे भक्त आणि सकाम आणि निष्काम उपासना करणारे हे सगळे ह्या पुराणाचे अधिकारी आहेत. सगळ्यांनी हे पुराण वाचावं. स्त्री असो पुरुष असो, ज्याची जी जी कामना आहे, जी जी इच्छा आहे, ती जर आदरपूर्वक ह्या पुराणाचं श्रवण केलं तर ती पूर्ण होते आणि जे अपेक्षित आहे ते त्याला प्राप्त होतं. नारदीय पुराणाच्या अनुशीलनाने, नारदीय पुराणाच्या अनुसरणाने, नारदीय पुराणाच्या नित्य पठणाने रोगाने पीडित असलेला मनुष्य रोगमुक्त होतो. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की जो भय बाळगणारा आहे, भयातुर आहे, तो निर्भय होतो. आणि ज्याला विजयाची इच्छा आहे त्याच्या जीवनामधला मार्ग निष्कंटक होतो. अशा प्रकारे जीवनामध्ये उत्तम असं यश देणारं आणि आपला परलोक साधून देणारं असं हे जे नारद पुराण आहे, ते नारद पुराण आपण अत्यंत संक्षेपाने का होईना पण त्याच्या सगळ्या विषयांना स्पर्श करत त्या नारद पुराणाचा आपण परामर्श घेतला आहे.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। वेदनेने तळमळणाऱ्या आपल्या बायकोला पाहून नारायणदास गलबलून गेला। एका सिद्ध अवतारी पुरुषाला आपण निंदा व्यंजक बोललो, ह्याचं शासन बायकोला का? ह्या विचाराने त्याच्या अश्रूंचा बांध फुटला। तो स्वामींचं स्मरण करत पुन्हा बोलू लागला, स्वामी, झालेल्या अक्षम्य अपराधाबद्दल मला शासन करा, परंतु माझ्या ह्या अश्राप बायकोची सुटका करा। नारायणदासाने दक्षिण दिशेकडे तोंड करून साष्टांग नमस्कार घातला, आपले दोन्ही हात पुढे पसरले, डोळे मिटले। इतक्यात त्याच्या हातांना स्वामींचे चरण लागले। स्वामी यतिवेशात साक्षात प्रकट झाले होते। ते तेज पाहून नारायणदास चमकलाच। स्वामी नारायणदासाला म्हणाले, अरे, त्या तीर्थयात्रा करणाऱ्या सच्छील ब्राह्मणाजवळ आमच्या अवतारी अस्तित्वाची चेष्टा केलीस काय? स्वामींनी कसं ओळखलं ह्याचं नारायणदासाला आश्चर्य वाटलं। तेव्हा नारायणदासाने स्वामींचे चरण घट्ट पकडले, क्षमा मागितली, म्हणाला, स्वामी, झाल्या अपराधाबद्दल मला क्षमा करा, अशी चूक पुन्हा होणार नाही, परंतु माझ्या बायकोला प्रसूती वेदनांपासून वाचवा, तिची सुटका करा, मी काय उपाय करू तेवढं कृपा करून सांगा। स्वामी म्हणाले, अक्कलकोटला जाऊन रुद्राभिषेक कर आणि 1000 ब्राह्मणांना भोजन घाल। एवढं म्हणून स्वामी अदृश्य झाले। सायंकाळी नारायणदासाची पत्नी प्रसूत झाली, तिला मुलगा झाला। मुलगा 5-6 महिन्यांचा झाला तेव्हा बायको नारायणदासाला म्हणाली, नवस फेडायचा आहे ना? बायकोचं हे प्रेम भारलं बोलणं त्याला कळलं नाही। तो एकदम संतापला, वेड्यासारखं करू लागला। नवस फेडायचं खरं तर तो विसरला होता। आठवण करून दिल्यावरही लगेच तयारीला लागायचं सोडून तो वेडबाकडं बोलू लागला। स्वामींविषयी पुन्हा निंदा व्यंजक बोलू लागला। तेव्हा त्याच्या बायकोने आणि आईने त्याला धरून अक्कलकोटला आणलं। स्वामी नारायणदासाला पाहता क्षणी गरजले, काय रे, माजलास काय? कृतघ्नपणाचं प्रायश्चित्त हवं का? स्वामी एवढं बोलले आणि उठून गेले। तो अपशकून होता। त्यावेळी नारायणदास आजारी पडला। 4-5 महिने झाले, त्याला त्याची चूक लक्षात आली। सर्वजण मग स्वामींची सेवा करू लागले। स्वामी दयाघन होते, त्यांनी फक्त आपली लीला दाखवली होती। 4-5 महिन्यांनंतर नारायणदास बरा झाला। त्याने रुद्राभिषेक केला, 1000 ब्राह्मणांना जेवू घातलं। स्वामींची करुणा भाकली आणि तो पुन्हा बीडला परतला। परतताना तो पूर्ण स्वामीमय झाला होता। इतका की निघताना स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला शाश्वत सत्य सांगतो, फक्त संतांच्याच सहवासात राहा। त्या सहवासात जेवढा आनंद आणि समाधान भरलेलं आहे, तेवढं समाधान तुम्हाला त्रिखंडात कुठे मिळणार नाही। कारण निर्गुण निराकार भगवंत संतांच्या रूपाने प्रकट झालेला असतो। समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोते हो, आता ऐकूया पारंपरिक भक्तिरचना, संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या.